मंग योकार सुप्रभात 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. सगळ्यांक उर्बी भरीत सकाळ आवडता मोगळेपण. तशेंच आमकां ट्यून करात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची FM रेनबो आणि विविध भारती तशेंच म्हादय ही तिनूय चॅनलां तुमी त्या प्लॅटफॉर्मार आयकपाक शकतात जेचें नांव जावन आसा न्यूज ऑन एअर. इश्टानो आज वार आयतार भारतीय सौर दीस 10 ज्येष्ठ शक 1948 म्हळ्यारूच 31 मे 2026 सकाळची 5:55 आणि 52 सेकंद जातात. आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो सुप्रभात.

मगळकेपेनो सोबर जाऊन 11 मिनिटं आणि 10 सेकंड जातात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आणि आता वेळ जाता आमचा आधार ह्या कार्यावळीचा. मगळकेपेनो मनशाच्या जिणेंत सगळ्यात महत्वाची गजाळ कितें आसत जाल्यार ती आधार आसता. प्रत्येक मनशाक कोणा ना कोणाचो आधार जाय आसता. त्या आधाराचेर मनशाची भावनीक जोड आसता. पुराय पृथ्वीचेर आधार आणि त्याचबरोबर सकारात्मक उर्जा जर आसत ती म्हळ्यार परमेश्वराची, देवाची. आणि त्याचीच याद काढीत आमचा आधार ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. पहिल्या सुवातेर ऐकूया दुर्गेश चंदावरकर हांच्या आवाजातल्यान हे गोड अशे गीत तुमच्या खातीर.

तुम्ही ऐकलं दुर्गेश चंदावरकर हांचो आवाज. प्रकाश थळी हांची ही रचना आशिल्ली ह्या गीता खातीर. आमचो आधार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात मोगाळ कपनो, आणि कार्यावळीन मुखावला आवाज अजित कडकडे हांच्या स्वरात.

तुम्ही ऐकली समिता म्हात्रे यांची ही रचना अजित कडकडे यांच्या आवाजातल्या आमचा आधार ह्या कार्यावळीन मुखावल्या गीत नेफ्यू यांच्या आवाजातल्या.

केळेकर हांचीही रचना तुम्ही ऐकली. प्रमोद पिवळकर हांनी संगीतबद्ध केल्ले आणि त्यांच्या स्वरान गायले हे गीत आमचा आधार ह्या कार्यावळीतल्यान. मुखार वयतना ऐकूया वसंत आजगावकर हांचा आवाज मुखावेल्या ह्या गीता खातीर.

मग ऐकप्यानो, डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची ही रचना तुम्ही ऐकलीत वसंत आसगावकर हांच्या आवाजातल्यान. आणि आमचा आधार ह्या कार्यावळीन निमाणे कडेन वयतना ऐकूया मोहम्मद रफी आणि बालवीर हांच्या आवाजातल्यान हे देशभक्तीपर गीत.

0: 아니야기 답으로 바람 쥐암차 다리 가려볼 항아 수업다.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
2: वेव्स

0: मोगळकपेनू 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. सवर जावन 45 मिनटां आनी 6 सेकंड जातात. वेळ जाता शेतकामत्याक म्हायती ह्या कार्यावळीचो. कार्यावळीन आयज आयकात फिशरी सायन्स क्षेत्र ह्या विशयाचेर डॉ ऋषिकेश पवार हांची गीता वेलिंगकर हांणी घेतलेली मुलाखत.
1: अनादी कालापासून मनीस
2: विद्यार्थ्यांक पूर्णपणान ताजे बद्दल माहिती ना, तर सोप्या आणि स्पष्ट शब्दान या क्षेत्राचो आवाको किती असा?
3: आता फिशरी सायन्स कुणाक आता शिकपा जाय जाल्यार आमचे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स डिग्री प्रोफेशनल डिग्री कोर्स असा. तो 4 वर्षाचा कोर्स असता आणि 8 सेमिस्टर असता. तर त्याच्या भीतर आमका 182 क्रेडिट्स असता. सो इट इज ॲक्च्युली आम्ही म्हणू शकता की 50% थिअरी आणि 50% प्रॅक्टिकल त्या भाषेनं कोर्स असता तो. आणि प्रॅक्टिकलाक त्याच्या भीतर चढ इम्पॉर्टन्स असतं. तर पहिले 7 सेमिस्टर असा तो थेअरी प्रॅक्टिकल दोन्ही असतं आणि 8 सेमिस्टर असतात त्याका आमचे फिशरीज रुरल फिशरीज वर्क एक्सपिरियन्स असतं. सो होल सेमिस्टर 6 मंथ आम्ही सांगू शकता की त्यांना खंय फार्माचे काम करचे पडतात ना जाल्यार असे एक फिश प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे काम करचे पडतात. सो त्यांना हँड्सऑन एक्सपिरियन्स ट्रेनिंग फुल दिले जाता. आणि ॲक्च्युली इट इज अ कम्प्लीट कोर्स सांगू शकता. त्याच्या भीतर 7 डिपार्टमेंट असतात. मेजर 7 डिपार्टमेंट असे असा की ॲक्वाकल्चर असा, सेकंड असा फिशरी रिसोर्स मॅनेजमेंट, थर्ड असा ॲक्वॅटिक एनवायरमेंट मॅनेजमेंट, फोर्थ असा ॲक्वॅटिक ॲनिमल हेल्थ मॅनेजमेंट, फिफ्थ असा फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, सिक्स्थ असा फिशरीज इंजिनियरिंग आणि 7th असा फिशरीज एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजिक्स. सो आम्ही असे म्हणू शकता की हे काइंड ऑफ सुपर सायन्स. सो आम्ही सगळे सायन्स डिसिप्लिन असा त्यांना कनेक्टेड असा. लाईक इंजिनियरिंग असा, हेल्थ असा, वॉटर हेल्थ, फिश हेल्थ, ॲनिमल हेल्थ, प्रोडक्शन असा, ॲग्रिकल्चरा भाषेन इंटिग्रेटेड अप्रोच असता. सो तुमका सगळे होल शिकपाची संधी मिळता तुम्ही फिशरी सायन्स कोर्स करता त्यांना.
2: बरे, गोयच्या संदर्भात जर आम्ही विचार केलो जाल्यार मत्स्योद्योगाची सध्याची शैक्षणिक स्थिती जी असा ताजे तुम्ही कसे वर्णन करू शकता?
3: आम्ही पहिले किती करताले थ्रू डिपार्टमेंट ऑफ फिशरीज 3 भुरगे एव्हरी इयर आम्ही रत्नागिरी कॉलेज ऑफ फिशरीन धाडताले की त्यांना बॅचलर ऑफ फिशरीज ग्रॅज्युएट फिशरी सायन्स कोर्स करू शकता. ते इट इज अ प्रोफेशन

0: नॅशनल ग्रॅज्युएट कोर्स, सो थंय ते वचून 4 वर्षाचो कोर्स करताले. पण आतां ह्या वर्सान आमचे गोवा कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स स्टार्ट जावपाचे आसा विथ अ विजन ऑफ ऑनरेबल सीएम की ह्या वर्सान आमचे चडान चड कॉलेज स्टार्ट जातले. चान्स लोक भुरग्याक आसा की ज्यांनी 12th सायन्स केला आनी तेंचे मीन्स बायोलॉजी बॅकग्राऊंड आसा ते देखता की फिशरीज कोर्स करू शकता, तो एग्रीकल्चर भाशेनच कोर्स असता.
1: डॉक्टर पवार, म्हाका एक सांगात, तुम्ही आता म्हणले की फिशरीज सायन्स ह्या सब्जेक्टां भितर जर डिग्री करपाक जाय जाल्यार भुरगे रत्नागिरी कॉलेज ऑफ फिशरीज आसा थंय भुरग्यांक एडमिशन मेळटा आनी ते थ्रू डायरेक्टरेट ऑफ फिशरीज तांकां धाडले वता त्या भुरग्यांक. तर आतां गोवा कॉलेज ऑफ फिशरीज येवपाची आसा, तर थंय जर एडमिशन भुरग्यांक घेवपाक जाय जाल्यार ताजे बद्दल माहिती आमकां कशी मिळू शकता किंवा भुरगीं खंय वचून माहिती घेऊ शकता?
0: गोवा कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स त्याचे ऍडमिशन प्रोसिजर आमचे गोवा कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर असा त्या भाषेनच जातले. सो ऍग्रीकल्चर कॉलेज आमचे ओल्ड गोव्यान असा, गोवा ऍग्रीकल्चर कॉलेज, तर त्या भाषेनच गोवा फिशरीज कॉलेजीचे ऍडमिशन जाता. फिशरीज कॉलेजही ओल्ड गोव्यान असताले. सो ऍडमिशन प्रोसिजर ऍग्रीकल्चर आणि फिशरीजची सेम उरताले. सो आणि कुणाने चढ इन्फॉर्मेशन जाय झाल्या त्यांनी गोवा कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चरात कॉन्टॅक्ट करू शकता प्रिंसिपलाक, ते मागीर तुमकां चड इन्फॉर्मेशन देऊ शकता की एक्झॅक्टली ऍडमिशन प्रोसिजर, फीज आणि सगळी ती इन्फॉर्मेशन तुमकां थंय मिळू शकता.
1: तर शेवटाक 12वी उत्तीर्ण झाल्या विद्यार्थ्यांक जे त्यांच्या करिअराचा विचार करीत असा, तांका फिशरीज सायन्स क्षेत्र निवडपाक तुमचा मार्गदर्शक सल्लो तुम्ही एक थोडक्यान देऊ शकता काय किती?
0: फिशरीज सायन्स हांव सांगू शकता की त्याच्या भितर स्कोप चड असा आणि इट इज लाईक अ अनएक्सप्लॉयटेड एरिया. आणि तुम्ही बाकीचे डिसिप्लिन पळयता जाल्या, इवन इंजिनियरिंग पळया ना जाल्या दुसरी कुठली डिसिप्लिन पळयता जाल्या त्याच्या भितर कॉम्पिटिशन चड असा आणि सॅच्युरेशन झाला. सो तुमकां क्षेत्रान सक्सेसफूल जावपाक चान्सेस कॉम्पिटिशन चड असल्या उपरांत तुमकां असे कमी चान्सेस असा. पण तुम्ही फिशरीज पळयता जाल्यार तसे कॉम्पिटिशन कंपेरेटिव्हली व्हेरी लेस आणि इट इज अनसॅच्युरेटेड, मीन्स काइंड ऑफ इग्नोर डिसिप्लिन इनिशियली. तर तुम्ही आता लोकल फर्स्ट कॉलेज आमचे आता स्टार्ट जाता गोव्या भितर, सो त्याच्या भितर स्कोप चड असा. हांव सगळ्यांक सांगू शकता की तुम्ही आता न्यू कॉलेज स्टार्ट जाता जाल्यार त्याची ऍडव्हान्टेज, अर्ली बर्ड ऍडव्हान्टेज आम्ही म्हणू शकता तसे तुम्ही त्याची ऍडव्हान्टेज घ्या आणि कॉलेज स्टार्ट जाता त्याचा फायदा घेऊन तुमचे करिअर फिशरीज क्षेत्रानच स्टार्ट करा.
1: तर आजच्या कार्यक्रमात आम्ही फिशरीज सायन्स क्षेत्राचं करिअर संधी, वेगवेगळ्या ज्यो करिअर संधी असा, पर्याय असतात, ह्यांच्याबद्दल सखोल माहिती डॉक्टर पवार तुम्ही आमकां दिली त्याच्याबद्दल हांव तुमकां खूप खूप धन्यवाद म्हणता. सगळ्यांक नमस्कार.
0: सगळ्यांक नमस्कार, धन्यवाद.
2: मग ऐकप्यानो, तुम्ही ऐकली शेतकामत्याक माहिती ही कार्यावळ आणि कार्यावळीन डॉक्टर ऋषिकेश पवार हांची गीता वेलिंगकर हांणी घेतलेली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळ्ळी फिशरी सायन्स क्षेत्र ह्या विशयाचेर. सर जावन 50 मिनटां आणि 48 सेकंड जातात. वेळ जाता संजीवनी ह्या कार्यावळीचो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम ह्या विशयाचेर डॉक्टर सीताकांत कामत हांणी दिल्ली माहिती, माफ करा, डॉक्टर सीताकांत कामत घाणेकर हांणी दिल्ली माहिती.
3: अनादी कालापासून मनीस व्यसना करीत आयला, मुखेल म्हळ्यार तंबाखू सेवन, सोरो पियेवप, परस्त्री पुरुष गमन. हातूंत तंबाखू सेवन चड जाण करतात. घडये तंबाखू सोंपेपणान मेळटा तो सवाय आसता म्हणून आसत, ना जाल्यार व्हडल्या लोकांचे अनुकरण. आमचे सिनेमाचे एक्टर, पोलीस, डॉक्टर हे सगळे सिनेमान दाखयतात. तशेंच अशें म्हणटात की सिगरेट वडत जाल्यार व्यक्तिमत्वाक उबार येता, ताका लागून तरुण भुरगे सिगार ओडूंक सुरवात करतात. तंबाखून मुख्य घटक म्हळ्यार निकोटीन आनी टार, डांबर. निकोटीन शरीराक तरतरी दिता म्हणून ताचे व्यसन लागता. टार म्हळ्यार डांबर, हो घटक भलायकेक वायट. तंबाखू विडी सिगरेट रुपान ओडटा तेन्ना हो टार ताळो, स्वरयंत्र, स्वासनळ्यो, फुफ्फुसां हांचेर ताचो लेप उरता. धुवरांत शेंकड्यांनी वायट रसायनां आसतात, तांचे दुष्परिणाम शरिराच्या वेगवेगळ्या भागांचेर जाता. पयली म्हळ्यार श्वासनळ्यो बारीक जातात, थंय इन्फेक्शन जावन ब्रोंकायटीस जातात. तशेंच फुफ्फुसांत जे एल्वेलस म्हणजे फुग्या सारके जे भाग आसतात तांचेर परिणाम जाता. ह्या फुग्यांनी ऑक्सिजन म्हळ्यार प्राणवायू आनी कर्बवायू हांची अदला बदल जाता, तांचेर लेगीत ह्या दामराचो लेप चडटा. मागीर तांच्यो शिरो बारीक जातात, बंद जातात आनी तो भाग नश्ट जाता, ताका एम्फिझिमा म्हणटात. ह्या भागांत

सावरांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीने आज ऐकत व्यंकटेश गोडखिंडी हांचे बासुरी वादन राग हिंडोल आणि राग जोगिया ह्या रागातल्यान 11 वरांचे तुमका ऐकपाक मेळटली सहक्षेपीत द हनबल पीएम श्री नरेंद्र मोदीस मन की बात ह्या विषयाचेर उलोवप आणि त्या उपरांत ताचेरूच कोकणीन अणकार तुमका ऐकपाक मेळटलो 11:30 वरांचेर. मोकळा ऐकप्यानो 12:05 वरांचेर ऐकत अस्तुरी ही कार्यावळ यशस्विनी राखी पनवेलकर हांची उषा नाईक हांणी घेतलेली मुलाखत तुमका आयज ह्या कार्यावळीन ऐकपाक मेळटली अस्तुरी 12:05 वरांचेर. त्या उपरांत स्वर संगम ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली 1:05 वरांचेर कांद्रा वावळा ही कार्यावळ तुमका आयज ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 1:40 वरांचेर सदाफुली ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली 2:30 वरांचेर हिंदी फिल्म म्युझिक ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली आणि आमच्या दुसऱ्या सभेन त्याच म्हणजे सांजेच्या 5:30 वरांचेर आयज ऐकात युवा आणि कोकणी कार्यावळ आणि स्टोरी बाय सायनेक सोजा हांची तुमका ऐकपाक मेळटली. मोकळ्या केप्यानो 6:10 वरांचेर ऐकात रोजगाराक माहिती आणि त्या उपरांत 6:15 वरांचेर शब्दुली ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 6:30 वरांचेर कातारांची कार्यावळ आणि त्या उपरांत 7 वरांचेर नाट्यगीतांची कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 7:30 वरांचेर ऐकात चावडेर ही कार्यावळ कीर्तन स्वातंत्र्यवीर सावरकर हांचेर सुहास लक्ष्मण वसे हांणी दिल्ली माहिती तुमका ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 8 वरांचेर ऐकात हॉनरेबल श्री नरेंद्र मोदी हांचे मन की बात टू द पीपल ऑफ इंडिया ह्या विषयाचेर केल्ले उलवप. 8:30 वरांचेर हिंदी फिल्म सॉंग्स आणि 9:30 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ फिचर ह्या विषयाचेर कार्यावळ आणि ही शिली आज विद्रोपाच्या कार्यावळींची रुपरेषा. सक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

नमस्कार अवक्षता, यू एस एत काय मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लायंग काल सांजे वेळार 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळार स्काय कास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. अर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून संवसारीक अनिश्चितताय निर्माण झाली तरी भारताची अर्थिक कामगिरी लवचीक उरल्या असं ताणी सांगले. वेचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिषद 2026 आयोजित केल्या. गोंय ल्हान पूण सोबीत. गोंयची अस्मिताय संस्कृती परंपरा आणि वेगळेपण सांबाळून गोंय सरकारान गोंयची उदरगत करची असे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हणला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या हस्तुकी काल सुधारित दीनदयाळ स्वास्थ्य सेवा येवजणेचो शुभारंभ झालो. नामनेचे कार्टूनिस्ट आणि गोंयचे सुपुत्र मारियो मिरांडा हांच्या चित्राचेर आधारित टपाल तिकीट आणि टपाल कव्हरा वांगडा गोवा इंजिनियरिंग द नेक्स्ट एरा कॉफी टेबल पुस्तकाचे उपराष्ट्रपतीच्या हस्तुकी प्रकाशन झाले. गोंयांक 5 वेचार स्वयंपूर्ण आणि विकसित करपाक जण एकल्यान गोंयकारान वावुरचे असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी खबरा वाचक तशेंच अणकारक पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

0: 2333 ह्या 1587 किलोहर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. 7 जाऊन 8 मिनिटं आणि 10 सेकंड जातात. मग ऐकपनो वेळ जाता शुभप्रभात ह्या कार्यवळीचं.
1: प्रभातम प्रभातम.

31 मे दिन विशेष 31 मे हो दीस जगभरांत तंबाखू विरोधी दीस म्हणून पाळटात. तंबाखूच्या सेवनान जावपी दुयेंसां आनी मरण ही जगभराची समस्या हाचीच दखल घेवन जागतीक आरोग्य संघटनेन म्हळ्यारच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान 31 मे हो जागतीक तंबाखू विरोधी दीस म्हूण घोशीत केला. दर वर्सा तंबाखूच्या वापराच्या एका विशयाचेर हो दीस उजवाड घालता. शेतकाऱ्यांमदी तंबाखूच्या जाग्यार दुसऱ्या पिकाचे उत्पन्न घेवपाचेर ही जागृती निर्माण करता. तंबाखून कितलेशेच तरेची रसायनां आसता, हातूंतलेच निकोटीन हे मुख्य आनी हाचे परिणाम हे कर्करोगासारख्या दुयेंसाक कारणीभूत थारता. जेन्ना शेतकार ही तंबाखूची पानां हाताळटात तेन्ना ग्रीन टॉबॅको सिकनेस हें दुयेंस तांकां जावंक शकता. तंबाखून आशिल्ले निकोटीन हे आमचे कुडीक हानिकारक थारता. तंबाखू खंयच्याय रुपान हो मालूच. सिगरेट वो विडी ओडप, तंबाखू खावप, पान खावप, चुनो मिश्रीत पान हे सगळे आमच्या शरीराक हानिकारक थारता. आनी हाचेरूच जागृकता निर्माण करपा खातीर आयचो हो दीस तंबाखू विरोधी दीस म्हणून पाळटात. तर आयचो हो खास दीस आमी याद दवरता तंबाखू विरोधी दीस म्हणून. आनीकय खुबशीं खाशेलपणां घेवन येता आयचो हो दीस. आयचे हे दिसा 1910 वर्सा दक्षिण आफ्रिकेक स्वातंत्र्य मेळिल्ले. तर पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतांत आयचे दिसा 1935 वर्सा 7.7 रिस्टर तीव्रतेचो भूकंप जाल्लो आनी सुमार 56,000 लोकांक मरण आयिल्ले. दुसऱ्या महायुद्धांत आयचेच दिसा 1942 वर्सा जपानी पाणबुडयांनी सिडनी शाराचेर हल्लो केल्लो. तर 1952 वर्सा 31 मे हे दिसा भारतान संगीत नाटक अकादमीची स्थापना जाल्ली. दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक जाले तो दीस आयचोच 31 मे 1961. नेल्सन मंडेला हांकां लेनीन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर जाल्लो आयचे दिसा 31 मे 1990 वर्सा. तर नामनेचे गुजराती कवी हरिंद्र दवे हांकां 1991 वर्साचो कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकाराकडल्यान जाहीर जालो आयचे दिसा 1992 वर्सा. आयज आमी याद काडटा महाराणी अहिल्याबाई होळकर हांची. आयज तांचो जल्माचो दीस 31 मे 1725 वर्सांतलो. तर बाल साहित्यकार, विज्ञान कथाकार भास्कर रामचंद्र तथा भा रा भागवत हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 1910 वर्सांतलो. प्राच्यविद्या पंडीत आनी पुरातत्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हांची आयज पुण्यतिथी. तांचो जल्म 1822 वर्सा मांद्र्या पेडण्या हांगा जालो. वैद्यकशास्त्रांतली

0: महिला पदवीधर डॉ एलिझाबेथ ब्लॅकवेल हांची आज पुण्यतिथी. आज आमी याद काडटा बनारस घराण्याचे नामनेचे तबलावादक पंडित सामता प्रसाद हांची. आज तांचो स्मृती दीस. तांचो जल्म 20 जुलय 1921 ह्या वर्सा वाराणसींत जालो. नामनेचे संगीतकार अनिल बिश्वास हांचोय आज स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली याद काडटा आयचो हो खास दीस 31 मे.
1: दिन विशेष.

मकळकेपणाऊ शुभप्रभात. ही कार्यवळ तुम्ही ऐकतात आणि कार्यवळ मुखार फरतना तुमच्या खातीर सुरेश वाडकर हांचो स्वर ह्या उर्फे भरीत सकाळीन.

बाकी बाब बोरकर हांची ही रचना तुम्ही ऐकली सुरेश वाडकर हांच्या आवाजातल्यान. अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत. मोगळ्या केब्यानो कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया पंडित सोमनाथ बुवाचारी हांच्या आवाजातल्यान हे मुखावयले हे गीत. शुभ प्रभात ह्या कार्यावळीतल्यान.

0: मंगळागपनो 7 वरां जावन 30 मिनटां जातात आनी वेळ जाता सप्तसूर ह्या कार्यावळीचो. लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नाईक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आनी निवेदन पंडीत योगराज नाईक. सप्तसूर.

तर आता पळूया एक नाट्यगीत. या नाट्यगीतान पंडित जितेंद्र अभिषेकी हांणी किरवाणी रागाचो खूप बरे तरेन वापर केल्लो आसा आणि हे पदय खूपच लोकप्रिय झाले आसा. तर ऐकूया किरवाणी रागाचेर आधारित हे पद धाडिला राम तिनेका वनी ह्या नाटक.

किरवाणी हो राग कर्नाटक संगीतातल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतात आला. तर आता मी मात्र पळूया की कर्नाटक संगीत आणि उत्तर हिंदुस्थानी संगीत हातून फरक किती. तर कर्नाटक संगीत आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतात 12-12 स्वर असतात, पण त्यांचे सूर आणि नावं वेगवेगळे. तर उदाहरणात पळूयात, सा म्हटल्यावर त्यांचं साच, आमचं कोमल ऋषभ म्हटल्यावर त्यांचं शुद्ध ऋषभ, आमचं शुद्ध रे म्हटल्यावर त्यांचं पंचश्रुती रे अथवा शुद्ध ग असे ते म्हणतात, आमचं कोमल गंधार म्हटल्यावर त्यांचं षटश्रुती रे किंवा साधारण गंधार, म्हणजे आमच्या इथून शुद्ध गंधार असं म्हणूया, आमच्या इथून शुद्ध गंधार त्याका ते अंतर्ग असं म्हणतात, आमच्या इथून शुद्ध मध्यम त्याका ते शुद्ध मध्यमच म्हणतात, तीव्र मध्यमाक प्रतिमध्यम असं म्हणतात, कोमल दैवताक शुद्ध दैवत म्हणतात, शुद्ध धक पंचम श्रुती ध किंवा शुद्ध नी असं म्हणतात, आणि कोमल नीक षटश्रुती ध किंवा कौशिक नी असं म्हणतात, आणि आमच्या शुद्ध निषादाक काकली निषाद असे त्यांच्या संगीत पद्धतीन म्हणतात. दुसरो फरक एक असो असा की आमचे संगीत हे 10 थाटांचे आधारित असतात, त्या 10 थाटातल्यान आमचे सगळे राग उत्पन्न जातात. पण दक्षिण संगीत पद्धतीन त्यांचे थाट असतात 72, आणि त्यांचे जे राग संगीत असा ह्या 72 थाटांचे आधारित असतात. ह्याच्याबद्दल तुमका आणि माहिती देता, पण त्याच्या पहिली ही रचना ऐकत.

ही रचना आशिल्ली आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या वाद्यवृंदाची. तर आम्ही उलयताले दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी संगीताचे वेगळेपणाविषयी. या दोन्ही पद्धतीन आणि एक वडलो फरक असो की ह्या कर्नाटक संगीतान जे राग वाजयतात किंवा गातात ते वेळेनुसार नसतात. म्हणजे खंयचोय राग खंयच्याय वेळार गाऊ येता किंवा वाजो येता, पण आमच्या संगीतान म्हणजे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतान प्रत्येक रागाचो वेळ हो ठरलेलो असा की अमको राग हो अमक्याच वेळार गावचो. उदाहरणार्थ भैरव हो राग सकाळीच गावपाचो, बिलावल हो राग सकाळी गावपाचो, मारवा हो राग संधिप्रकाश राग म्हणून वळखतात, मालकंस हो राग मध्यान रातीर गावपाचो किंवा वाजोवपाचो राग असे मानतात. तर असे हे दोन्ही पद्धतीतले वेगळेपण असा. तर आता हांव तुमकां किरवाणी रागाची आणि एक रचना ऐकूंक दिता. हे आज जावन असा एक चित्रपट गीत आणि गायला मोहम्मद रफी हाणी आणि संगीतबद्ध केला शंकर जयकिशन हाणी.

तर ऐकुप्यानो कसं दिसलो चित्रपट गीतातला हो राग किरवाणी? आम्ही उलयताले वदळ कर्नाटक संगीत आणि शास्त्रीय संगीत हांच्या वेगळेपणाविषयी. हातून आताच म्हाका एक याद झाली आणि एक महत्वाचे वेगळेपण ते असे की उत्तर हिंदुस्थानी संगीतान ज्यो चिजो गातात त्यो ब्रज भाषा हिंदी उर्दू पंजाबी आणि मारवाडी या भाषेन असतात. जाल्यार कर्नाटक संगीतातल्यो सगळ्यो रचना कन्नड तेलुगू तामिळ इत्यादी भाषेन असतात. तर आता आम्ही ऐकूया शास्त्रीय संगीत म्हणजेच राग संगीतातलो किरवाणी व राग बासरीचेर पंडित हरिप्रसाद चौरासिया हाणी खूपच सुंदर रितीन किरवाणी रागाची मांडणी केली असात. तर ऐकात.

तर हो आशिल्लो बासरीचे राग किरवाणी. किरवाणी हो कर्नाटक संगीतातलो राग, पूण कर्नाटक संगीतातल्यान तो उत्तर भारतीय संगीतांत केन्ना आणि कोणी हाडलो हाच्या बद्दल दुमत असा. पूण आम्ही जर पोन्नी पद ऐकत झाल्यार असे दिसता की हो राग आमच्या संगीतात येऊन किमान 200 वर्ष तरी झाले जाऊयेत. आता हेच पळया न्ही कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हांच्या एका नाटकान पंडित भास्कर बुवा बखले हाणी 18व्या शेकड्यान ह्या नाटकाक संगीत दिल्ले, विद्याहरण ह्या नाटकाक. तर ह्या नाटकान एका पदान किरवाणी ह्या रागाचो वापर भास्कर बुवा बखले हाणी केल्लो असा. तर ऐकूया हे नाटक.

0: तर असो आशिल्लो कर्नाटक संगीतातल्यान आयिल्लो आणि उत्तर भारतीय विद्वानांनी आपणायिल्लो राग किरवाणी. आणि ही कार्यावळ तुमकां आवडली असे गृहीत धरता आणि तुमचो निरोप घेता. नमस्कार.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: मंगळाकडून 7 वर जाऊन 57 मिनटां जातात. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, अवक्षता युवासात काय मुखेल खबरो. आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आणि विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग काल सांजेवेळा 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळार स्कायकास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. अर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून संवसारीक अनिश्चितताय निर्माण झाली तरी भारताची अर्थिक कामगिरी लवचीक उरल्या असं ताणी सांगला. वेचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनी घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिषद 2026 आयोजित केल्या. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात.

0: फेस्टिवल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आणि खूप किदे.
1: तुरकुरात बेगोबेग डाउनलोड
0: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
0: वेव्स.
2: संक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात. 8:15 तुमका एक पाग मेळटल्यो राष्ट्रीय खबरो इंग्लिशीतल्यान, त्या उपरांत 8:30 मराठीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि 8:40 आयकात कोकणी राष्ट्रीय खबरो. 8:00 संक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात. आयकपाक रावात.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयात

द्वारे पूर्ण केली जाते। या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे। 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत। तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल। आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे। वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे। कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे। पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली। किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला। आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे। सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे। वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला। कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे। यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले। इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते। कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे। या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही। तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे। यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे। तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो। यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात। भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात। सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले। यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले। यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला। उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला। हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम

आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना, विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. काल बिहारातल्या गयात महाबोधी देवळात केली पुजा. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 134वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूज संकेतथळ, न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचेर थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पुराय पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. लखनौतल्या नौदळ संग्रहालयाच्या नौसेना शौर्य वाटिका उक्तावण सुवाळ्यात उलोवप करतना मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानाचेर दबाव कायम दवरपाक नौदळाचो महत्वाचो वांटो आशिल्लो अशें सांगले. ताका लागून पाकिस्तानाचे पुराय नौदळ ताच्या बंदरांनीच उरले. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचो सूड घेवपा खातीर 7 मे 2025 दिसा ऑपरेशन सिंदूर सुरू केल्ले. पाकिस्तान आनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरातल्या जायत्या आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर भारतीय सैन्यान नेटान हल्लो केल्लो अशें मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग काल सांजे 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. केंद्रीय विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग हांणी विमानतळार तांका येवकार दिलो. ताचे आदी काल म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षान बिहारातल्या गयात भेट दिवन महाबोधी देवळात प्रार्थना केली. तांचे वांगडा जायते मंत्रीमंडळ वांगडी, वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उचेल्या पावड्यावेले शिष्टमंडळ आसा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्यानमार राष्ट्राध्यक्षांनी बऱ्याच काळासावन केल्लो द्विपक्षीय सहकार्य आनी खोलायेन केल्ल्या सकारात्मक भावनेची तोखणाय केली. शांतताय, प्रगती आनी समृद्धी खातीर भागीदारी मुखार व्हरपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा मिन ऑंग ल्यांग हांची बसका जावपाची आस्त बाळगिता अशें तांणी सांगले.

0: लागले. दोनूय देशांमदले इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंद आनीक घटमूट करपाविशी प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन ते चर्चा करतले, तशेंच वेवसायीक माचयेरेंत ते वांटो घेतले. केंद्र सरकारान फाल्यां सावन 15 सप्तकां खातीर पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात कर लागू केल्यात. ह्या चालीवरवी अस्तंत आशियातल्या संकश्टाक लागून निर्माण जाल्ल्या अनिश्चिततये मदीं पेट्रोलियम उत्पादनांची फावो ती देशी उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हेत आसा. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. कापूस शेतकऱ्यांचे हित मुखार दवरून हो निर्णय घेतला असे कापड मंत्रालयान अधिसुचोवणेत सांगला. कापसाच्या ऑफ सिझनात चालीक लायिल्ल्या ह्या उपायाक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावो ती उपलब्धताय सुनिश्चित जातली, एमएसएमईक आधार मेळटलो आनी भारतीय कापडाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली असे म्हणा. ह्या उपायावरवी शेतकऱ्यांचे हित राखून बाजारात स्थिरताय सुनिश्चित जातली हाचेर मंत्रालयान भर दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावरवी ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. वेचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिषद 2026 आपयल्या. परिषदेचे उक्तावण करतना मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले की फेर रोलातल्यान फेर वेचणूक जाता. देशभरातल्या न्यायालयांमुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपा खातीर सल्लागारांनी केल्ल्या समर्पित यत्नांची तांणी तोखणाय केली. परिषदेत सर्वोच्च न्यायालयात आणि देशभरातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयामुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपी आदोगाद, आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. संसारीक भलायकी संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनोम गेब्रियसीस हांणी काँगो आणि युगांडा हांगा इबोला प्रकल्पाक जाप दितना प्रवासाचेर बंदी घाल्ली वा सिमो बंद केल्ल्या देशांनी ह्या उपायांचेर परतून विचार करचो असे सांगला. ह्या प्रकोपाचे केंद्र आशिल्ल्या उदेन काँगोच्या बुनिया हांगा उलयतना तांणी अशा निर्बंधांक लागून प्रकोप नियंत्रण चड कठीण जावंक शकता असे सांगला. तांच्या बुनिया भेटीचो हेतूच हो बाधित समाजाकडेन थेट संपर्क साधप आणि चड त्रास जाल्ल्या वाठारांनी प्रतिसाद दिवपाच्या यत्नांक आधार घटमूट करप असो आसा असे टेड्रोस हांणी सांगला. गोय राज्य ल्हान पूण सोबीत आसा. गोयची अस्मिताय, संस्कृती, परंपरा आणि वेगळेपण सांभाळून गोय सरकारान गोयची उदरगत करची असे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हळे. 40व्या गोय घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले.
2: वी आर ऑलवेज सेइंग गोवा इज अ स्मॉल स्टेट, अदर वी कॅन से गोवा इज अ ब्युटिफुल स्टेट. स्मॉल इज ऑलवेज ब्युटिफुल. It is a living civilization saved by the centuries of cultural exchange, intellectual openness, maritime enterprise, and social harmony. From the ancient temples and magnificent churches to its music, literature, and festivals, Goa represents the very essence of India's pluralistic spirit.
0: मुळावी बांदावळ, शिक्षण, भलायकी, डिजिटल गव्हर्नन्स या मळार गोयान उल्लेखनीय कामगिरी केल्या. गोय कर्मचारी निवड आयोगा वतीन केल्ली पारदर्शक नोकर भरती प्रक्रिया तोखणायेची आसा. स्वताची अस्मिताय तिगोवन दवरून उदरगत साध्य जाता हे गोयान दाखोवन दिला असे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हळा.
2: Goa witnessed significant development in infrastructure, education, governance, while preserving its unique cultural identity. The state has witnessed remarkable strides in infrastructure, education, healthcare, tourism, digital governance. Recruitment becomes so transparent in this country, and that is starting from Goa that I appreciate. While preserving Goa's rich cultural heritage and unique identity, at the same time, we have to progress.

जम्मू काश्मीराची मंत्री सकीना इटू हांणी जम्मू विभागाच्या उमाशेच्या वाठारात येवपी सगळ्या सरकारी आनी खासगी महाविद्यालयांक 1 जून ते 15 जुलय मेरेन गिमाची सुटी जाहीर केल्या. उष्णतायेचो हंगाम सुरू जाल्ल्यान आनी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक आनी महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांची भलायकी सुनिश्चित करपा खातीर हो निर्णय घेतला अशें तांणी सांगला. 15 जुलयाक सुटयेचो काळ सोंपतकच सगळ्या महाविद्यालयांनी नेमान शिक्षणीक कार्यावळी सुरू जातल्यो अशी माहिती मंत्री सकीना इटू हांणी दिल्या. नवी दिल्लीच्या आयजीआय विमानतळार स्काय कास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. स्काय कास्ट सारखेल्या प्रगत हवामान निरीक्षणा प्रणालीवरवी धुके आनी अस्थिरताये वेळार उड्डाण कार्यावळीत खूप सुदारणा जावंक शकता अशें तांणी सांगला. देशभरातल्या विमानतळा मेरेन हे तंत्रज्ञान पावतले तशें ते सुरक्षितताय घटमूट करतले आनी प्रवाशांचो प्रवास अणभव सुधारतले अशें तांणी मुखार सांगले. आयपीएल क्रिकेटात आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आयज 2026 हंगामाच्या फायनलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड खेळटलो. ही मॅच सांजे 7:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आनी कराईकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फाल्यां मेरेन ओडिशा कर्नाटक मध्य प्रदेश आनी देशाच्या इशान्य वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती हवामान खात्यान आयज कोकण आनी गोयात उष्ण आनी दमट हवामानाचो अदमास उक्तायला. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा कोंकणी भाषेचे बरे गिन्यान अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्हांग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल डिझल आनी विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केल्यात. आयपीएल क्रिकेटात आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आनी कराईकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

233° एक मीटर म्हळ्या 1287 किलोहर्ट्झचेर मोगळ ऐकप्यानं तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. तुमच्या सांगाताक असली आमची चित्रसंगीत ही कार्यावळ आणि कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया कमल खान हांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे सोबीत गीत.

0: कैलाश खेरांचो आवाज आशिल्लो ह्या गीता खातीर. तरुण पिढीचे सगळ्यात आवडते असे हे गीत कैलाश खेरांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले. चित्रसंगीत ह्या कार्यावळीन मोगाळे कपनू, मुखार वेतना, आतिफ असलम आणि श्रेया घोषाल हांचा आवाज तुमच्या खातीर.
1: देखो, रात में तुम्हें लेने आऊंगा, ठीक है?
2: एक ही शर्त पर मैं तुम्हारे साथ जाऊंगी. बोलो, मंजूर है?
1: बोलो, शर्त क्या है?
2: चमकते हुए घोड़े पे बैठ कर आओगे, फूलों से सजी गाड़ी में दुल्हन बनाकर मुझे ले जाओगे.

साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातल्या हे गीत की हो गया ना या फिल्मातले हे गीत शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेले आणि तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही कार्यावळी.

क्यों हो गया ना या फिल्मातले हे गीत साधना सरगम आणि उदित नारायणांचा आवाज शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केले आणि चित्रसंगीत ह्या कार्यावळीत मुखावेला आवाज राहत फतेह अली खान हांचो.

0: आशिल्ले आजा नचले ह्या फिल्मातले गीत राहत फतेह अली खान हांचो आवाज तुम्ही ऐकलो. ह्या गीता खातीर मोगळ्याकेपेनो जयदीप साहनी आणि पियुष मिश्रा हांणी बरयल्ले हे गीत तुम्ही ऐकले आजा नचले ह्या फिल्मा खातीर. चित्रसंगीत ही कार्यावळ मोगळ्याकेपेनो ह्या गीता बरोबर हांगाच सोंपता.
1: निर्माण से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब भाग चले गए. सुपर निर्माण मैं सप्तमान
2: सचिन मम्मी. सुपर निर्माण में है सचमुच अपनापन.
3: पापा लाइए 3,000.
4: क्यों भाई?
3: मेरी पॉकेट मनी.
4: अरे अभी तो सिर्फ 2,000 ही कैश है.
3: ए पापा, बुलेट ट्रेन के जमाने में बैलगाड़ी चला रहे हो? डिजिटल पेमेंट चलाओ. है नहीं, हाँ सीधे UPI से पेमेंट करो. इट्स इजी.
4: अरे वाह, मुझे भी सिखाओ. अपने 1,000 ले जाओ,
3: अपना मोबाइल लाओ.
4: ले ले.
5: भारत करता है डिजिटल भुगतान.
6: हर लेन देन अब है आसान.
0: मोगळ केपेनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. 9:30 वर जातात आणि वेळ जाता किल बिल ह्या कार्यावळीचं. मोगळ केपेनो आज कार्यावळी नायिका उमा फडके हांचे उलोप.
7: नमस्कार बालमित्रांनो.
8: नमस्कार दीदी.
7: मग चला तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. बालमित्रांनो, हा छोटा अमेय प्रदीप दामले तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. सगळे जण नीट लक्ष देऊ नये का.
9: एक होता मूर्तिकार. मूर्तीसाठी लागणारे दगड शोधण्यासाठी तो रणांगणातून फिरत असे. असाच एक दिवस तो मूर्तीसाठी लागणारा दगड शोधण्यासाठी जंगलात जातो. जंगलात तो दगडाच्या शोधात खूप फिरतो. फिरता फिरता त्याला एक दगड दिसतो. तो त्या दगडापासून मूर्ती तयार करायचे ठरवितो आणि आपल्याकडची छिन्नी घेऊन दगडावर मारू लागतो. तेव्हा तो दगड म्हणतो, आई ग मला दुखत. दगडाचं हे रडणं ऐकून मूर्तीकार त्याला म्हणतो, हे दगडा आता तू जरा हे घाव सोसून घे म्हणजे तुझी एक चांगली मूर्ती तयार होईल. मग लोक तुझी पूजा करतील, तुझी सगळीकडे कीर्ती पसरेल. पण मूर्तीकाराचे हे सांगणे दगड काही केल्या ऐकून घेईना. मूर्तीकार त्या दगडाला समजवण्याचे सोडून देतो आणि दुसऱ्या दगडाच्या शोधात पुढे जाऊ लागतो. जवळच त्याला आणखी एक दगड दिसतो. त्या दगडाला छिन्नी घेऊन टोकायला लागतो. पहिल्या दगडाप्रमाणे हा दगडही आई ग असे म्हणून रडू लागतो. मूर्तीकार त्याला समजवण्याच्या स्वरात म्हणतो, हे बघ दगडा, तू हे गाव सोसून घे म्हणजे तुझी एक चांगली मूर्ती तयार होईल. मग लोक तुझी देव म्हणून पूजा करू लागतील, तुला नमस्कार करतील. तू दगड न राहता देव म्हणून तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल. दगडाला मूर्तीकाराचे सांगणे पटते व तो चिन्नीचे गाव सोसायला तयार होतो. दगडांचे मूर्तीकाराचे ऐकल्यामुळे मूर्तीकार आपले पूर्ण कौशल्यपणाला लावून एक सुंदर मूर्ती घडवितो व तिथे एक छोटेसे मंदिर उभारून पुढे निघून जातो. हे मंदिर जंगलात असल्याने तिथे सहसा कोणी जात नसे. पण एक दिवशी एक गुराखी आपल्या गुरांना घेऊन रानात गेलेला असताना आपल्या गुरे व त्या गुराख्याची चुकामुक होते. गुराखी आपल्या गुरांना शोधण्यासाठी जंगलात सगळीकडे फिरतो आणि फिरता फिरता तो या मंदिराकडे येऊन पोहोचतो. हे मंदिर आणि त्यातील देवाची सुबक मूर्ती बघून त्याला आनंद होतो. तो मंदिरात जातो व देवाला साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करतो, हे देवा, माझी हरवलेली गुरे तुझ्या कृपेने लवकरात लवकर मिळू दे. गुराखी थोडा वेळ मंदिरात विश्रांती घेतो आणि आपल्या गुरांना शोधण्यासाठी पुढे जातो. आणि काय आश्चर्य, 100-150 पावलावर त्याला त्याची गुरे चरताना दिसतात. मनातल्या मनात तो देवाला धन्यवाद देतो आणि गुरांना घेऊन घरी येतो. देवाच्या कृपेने गुराख्याची गुरे सहजपणे मिळाली ही वार्ता सर्वत्र पसरली आणि गावातील

0: माणसे मंदिराकडे मोठ्या संख्येने येऊ लागली, त्या देवाची पूजा करू लागली. आणि गमतीची गोष्ट अशी की जो बाजूला पहिला दगड होता त्या दगडावर नारळ फोडून मंदिरातील मूर्तीवर अभिषेक करू लागली. पहिल्या दगडाला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. मनात तो फार दुःखी झाला. विचार करू लागला, जर मी त्या मूर्तिकाराचे ऐकून छिन्नीचे गाव सोसले असते तर लोकांनी आज माझी पूजा केली असती. पण आता पश्चाताप करून काय उपयोग. तात्पर्य, जर थोडे कष्ट सोसले तर त्याचे चांगले फळ मिळते.
1: वा अमे, तू सांगितलेली ही गोष्ट खूपच चांगली आणि शिकवण देणारी आहे.
2: आणि दीदी, अम्याच्या या गोष्टीनंतर आम्ही साईशने गायलेले एक गीत ऐकूया का?
1: हो हो, निश्चितच. आज साईश आपल्याला एक भक्तिगीत ऐकविणार आहे. त्याला हार्मोनियमवर साथ करणार आहे दीपक पेंडसे आणि तबल्यावर विदेशचारी. ऐकूया तर साईश अनिल कुमार पेंडसे यांना गायलेलं हे भक्तिगीत.

0: बालमित्रांनो, आपल्या घरात आपल्या घराच्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. आपण या गोष्टीकडे सहसा बारकाईने न पाहता वर पाहतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला घरात आपल्या भिंतीवर लावलं जाणारं किंवा आपल्या टेबलावर ठेवण्यात येणारं किंवा अगदी खिशात मावणारं कॅलेंडर. या कॅलेंडराचे आपल्याला अनेक तऱ्हेने उपयोग होतात. तसेच या कॅलेंडराचे बारकाईने निरीक्षण केल्यास अनेक गमती जमती दिसून येतात. कॅलेंडर विषयीची अशी गमतीदार माहिती आता आपल्याला सांगणार आहे जान्हवी विनायक पेंडसे.
1: मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालं की त्या वर्षाचं कॅलेंडर आपण आपल्या घरी आणतो. कॅलेंडरच अशी वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकाराची असतात. काही आकारानं मोठी, तर काही टेबलावर ठेवण्यासारखी, किंवा काही अगदी लहान म्हणजे खिशात मावणारी, पत्त्यांच्या खेळातील एका पत्त्या एवढी, काही आकर्षक तर काही फक्त ठळक आकडे अर्थात तारीख वार दाखवणारी. आता कॅलेंडर म्हटलं की तुमच्या समोर 12 महिने, प्रत्येक महिन्यातील 4 किंवा 5 आठवडे, 1 ते 30 किंवा 31 दिवस, 7 वार या गोष्टी उभ्या राहतात. काय बरोबर आहे ना? पण आज मी तुम्हाला यातील काही गुपिते आणि या कॅलेंडरचा इतिहास सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका हं. पहिली गोष्ट, कॅलेंडर हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ आहे मोठ्याने ओरडणे. दुसरी गोष्ट, जगातील सर्वात जुने कॅलेंडर थोतका कॅलेंडर होते. यात फक्त 10 महिने होते. हे महिने इजिप्तच्या देवांच्या नावाने ओळखले जात. तिसरी गोष्ट, आताच्या कॅलेंडरला इसवी कॅलेंडर म्हणतात. हे कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसापासून सुरू झाले. चौथी गोष्ट अशी, प्राचीन कॅलेंडर मध्ये 304 दिवसांचे वर्ष असायचे व ते 10 महिन्यात विभागलेले असे. कालांतराने सौर वर्षाला बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले व त्यातून 365 दिवसांचे वर्ष मानण्यात आले. कॅलेंडर विषयीची आणखी एक मजेदार गोष्ट अशी की कॅलेंडरमध्ये वर्षाची सुरुवात व शेवट एकाच वाराने होते. उदाहरणार्थ 2006 साली जानेवारी महिन्याची 1 तारीख रविवारी व डिसेंबरची 31 तारीख पण रविवारी चाली होती. 2007 साली जानेवारीची 1 तारीख सोमवारी तर डिसेंबरची 31 तारीख सोमवारीच आलेली होती. पण यंदा म्हणजे 2008 सालाची सुरुवात म्हणजेच 1 जानेवारी ही तारीख मंगळवारी आलेली होती. पण यंदा लीप इयर म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असल्याने 31 डिसेंबर मंगळवारी न येता बुधवारी आलेली आहे. दर 4 वर्षांनी असे घडते. पाचवी गोष्ट अशी, ज्या वर्षाला 365 दिवस असतात त्या वर्षी फेब्रुवारी, मार्च व नोव्हेंबर हे महिने एकाच वाराने सुरू होतात. उदाहरणार्थ 2009 साली 1 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 1 नोव्हेंबर या दिवशी रविवार येतो. आणखी एक गोष्ट घेण्यासारखी गोष्ट अशी की प्रत्येक वर्षी मे, जून व ऑगस्ट महिन्याची सुरुवात वेगवेगळ्या वाराने होते. कोणत्याही शतकाची सुरुवात बुधवार, शुक्रवार व रविवाराने होत नाही. आणि मित्रांनो, तुमचं आयुष्य जर 72 वर्ष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या अर्धी अर्थात 36 वर्षांची कॅलेंडर विकत घेतली तर पुरेशी आहेत. कारण दर 36 वर्षानंतर वर्षातील वार व तारखा एकच असतात, फक्त बदलतात ते वर्ष दाखवणारे आकडे. मित्रांनो, तुमच्या एखाद्या वहीत शेवटच्या एखाद्या पानावर 100 वर्षाचं कॅलेंडर दिलेलं असेल, त्याचा नीट अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला अजूनही बऱ्याच गमती जमती सापडतील. मग काय, करणार नाही का?
0: जान्हवीने

सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेलच. बालमित्रांनो, आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूकडे अगदी बारकाईने बघण्याची, निरीक्षण करण्याची सवय ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्ञानात अधिक भर घालता येईल. मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक हार्मोनियम घेऊन आलाय. तो आज आपल्याला राग जय जयवंती ऐकविणार आहे. चला तर ऐकूया दीपक दुर्गा प्रसाद पेंडसे यांचे हार्मोनियम वादन. त्याला तबल्यावर साथ केली आहे विदेश चारी यांनी.

हे होतं दीपक पेंडसे याचं हार्मोनियम वादन. आणि कार्यक्रमाच्या शेवटी साईश पेंडसे एक गीत सादर करणार आहे.

मित्रांनो, आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना आपण लहानपणीच खतपाणी घातलं तर मोठेपणी आपल्या जीवनात येणाऱ्या

0: अनेक समस्यांना आपण सहजपणे तोंड देऊ शकतो। आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या या विद्यार्थी मित्रांप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या कला शिकण्याचा प्रयत्न करा। चला तर मग पुढे आपण कोणती कला अवगत करायची आहे ते ठरवूया। याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला। नमस्कार।
1: मग आळकप्यानो, तुम्ही ऐकलं किलबिल ह्या कार्यक्रमात उमा फडके यांचे उलोप। किलबिल ही कार्यावळ तुम्ही निघतीच ऐकली म्हादर चॅनलावेल्यान।
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स।
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती।
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान।
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी।
3: वेव्स।

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून।
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून।
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि

0: शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून
1: युवावाणी मराठी युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम

233 एक मीटर म्हळ्या 1287 किलोहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. मोगळ्या कप्यानो, 10:05 जाता आणि वेळ जाता कातारांच्या कार्यावळींचं. पहिल्या सुवातेर ऐकूया अगिमा आणि जोस रूट हांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे कातार तुमच्या खातीर कातारांच्या कार्यावळींतल्यान.

0: तो का बैसा देव काहेला मोजे बोयनी
1: पुनीर माऊ तुझे आप
0: देसाचे राकोण कोणता ना मोजे दोनों यातां गुडियो लागोन मोजे हात कातुच्चे पडले तू भियेना काय हाँ तू का मोजे मोनातले आताने बैसा दिता आणि तू वेता
1: वेताय
0: होय मोजे असले जुजान जोखमी झालेल्या मुंचाचो सांभाळ करूं सरकारान व्हडले घर बांधलेले आसा तुका बेसांव दिवचे पासून देवान म्हाका जीव दवरला हांव तुका बेसांव दिता म्हाका तुजे वेंगेन धर म्हजे भयणी
1: निर्माऊ

कातरांच्या कार्यावळीत तुम्ही ऐकलं रोज फन संचा आवाज आणि मुखावल्या स्वातीर ऐकूया सोनिया आणि सकुर यांच्या आवाजातल्या हे मुखावले गीत.

मग आयकपनू आणि या कातरा बरोबर आमची कातरांची कार्यावळ हांगा सोंपता. साडे 10 वरां जातात आणि वेळ जाता शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. कार्यावळीन आयज आयकात व्यंकटेश गोडखिंडी हांचे बासुरीवादन राग हिंडोल आणि राग जोगिया ह्या रागांतल्यान.

मग ऐकूप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कारवळीत तुम्ही आज ऐकले व्यंकटेश गोडखिंडी यांच्या बासुरी वादनातल्या राग हिंडोल आणि राग जोगिया. आणि या वादनात सांगात आज आईची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान हांगा सोंपता. कांय खिणा भितरच बरोबर 10:55 तुम्ही ऐकतली मानादी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांचे भारताच्या जनतेक उद्देशून केल्ली मन की बात ही कार्यावळ. ही कार्यावळ ऐकुपाक रावात आमच्या दिल्ली केंद्रावयल्यान. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादर चॅनल 233.1 मीटर 1287 किलो हर्ट्झ.

0: सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए। अगले महीने मन की बात में कुछ और प्रेरक गाथाओं के साथ मैं फिर आपसे जुड़ूंगा। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: मुगा इष्टांनो, नुकतेच तुम्ही ऐकले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि भारताच्या जनतेक उद्देशून केली मन की बात ही कार्यावळ। आणि आता आम्ही ऐकूया ताचच कोकणी अणकार। कोकणीन अणकार केला बाब जयेश रावत आणि जाल्या कथन केला बाब विनीत नायक हांच्यांनी।
3: मजा मोगाळ देशवासियांनो, नमस्कार। मन की बात या कार्यक्रमात परत एक फावट तुमचे वांगडा संपर्क साधपाक माका खूब खोस भोगता। देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी आमच्या देशातले लोक देश आणि समाजाच्या फायद्या खातीर अशी अद्भुत कामां करतात आणि ती ऐकून आमका एक नवी उर्बा मेळटा। हांव आयच्या या कार्यावळीची सुरवात एथलेटिक्सातल्या देशाच्या अशाच यशान करतलो। कांय दिसा आदी झारखंडातल्या रांची शहरात राष्ट्रीय वरिष्ठ एथलेटिक्स फेडरेशन सर्त जाल्ली। देशभरातल्यान सुमार 800 खेळगड्यांनी वाटो घेतिल्लो। गुरिंदरवीर सिंग, विशाल टिके, तेजस्वी शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार असे वेगवेगळ्या सर्तींनी 4 राष्ट्रीय विक्रम मोडले। सगळ्यात पहिली हांव या सगळ्यांक परबी दिता। इश्टानो, देशभरात व्हड प्रमाणात चर्चा जावपी एक सर्त म्हळ्यार 100 मीटर सर्त। फकत 2 दिसात दादल्यांच्या 100 मीटर सर्तीतलो राष्ट्रीय विक्रम 3 फावटी मोडलो। हे पराक्रम साध्य करपी 2 खेळगडे म्हळ्यार गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुजूर। या वेळार ह्या 2 खेळगड्यांकडेन मन की बात च्या माध्यमातल्यान उलोवपाचे थारायले। नमस्कार अनिमेश जी। नमस्कार गुरिंदरवीर जी, तुमकाय बी नमस्कार। सत श्री अकाल अनिमेश गुरिंदरवीर। नमस्कार सर। नमस्कार सर। म्हज्या भावानो, तुम्ही व्हडलो पराक्रम साध्य केला। तुमच्या जोडयेन खूब व्हड कर्तूप केला। आमी संगीतात जुगलबंदी पळयल्या, पूण आता आव्हानात जुगलबंदी असता। जर एक मनीस आव्हान दिता आणि मागीर दुसरो आव्हान घेता, मागीर तिसरे खेपे करता। तुमचे कर्तूप खूब मनोरंजक जाला। मन की बात आयकुप्यांक तुमचे विशीं कळचे आणि तुम्ही साध्य केल्ल्या पराक्रमाची म्हायती मेळची अशें म्हाका दिसता। नमस्कार सर, म्हजे नाव अनिमेश कुजूर। हांव 200 मीटर आणि 400 मीटराचो राष्ट्रीय विक्रमी आणि हांव छत्तीसगडातलो सर। आणि आता हांव ओडिशा खातीर खेळटा। फाटल्या वर्सा आशियाई पदक आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स पदक जिखले आणि 2021 वर्सा शालेय शिक्षण पुराय करीत हांवें एथलेटिक्स सुरू केले। हांव सैनिक शाळा अंबिकापुरांतल्यान पास आउट जाला आणि हांव पयली फुटबॉल खेळटालो। आणि कोविडाच्या काळार म्हज्या आवय बापायन म्हाका थोडे स्वातंत्र्य दिले की तुका भायर वचून धावपाक वा खेळपाक मेळटा। म्हणून कोविड सोंपपाक लागले तेन्ना म्हज्या फुटबॉल इश्टांनी म्हाका सांगले की स्टेट मीट जावपाचो आसा, तूं वचून वांटो घे। आणि हांवें वांटो घेतलो आणि थंयच्यान राष्ट्रीय पावण्यावेली निवड आसा हें म्हाका खबर नाशिल्लें। थंयच्यान म्हजी नॅशनलांत निवड जाली आणि आयज हांव आंतरराष्ट्रीय पावण्यार भारताचें प्रतिनिधित्व करतां। प्रधानमंत्री आणि गुरिंदरवीरजीचें कितें म्हणणें?
4: नमस्कार सर, म्हजें नांव गुरिंदरवीर आणि हांव भारतीय नौदलाचो पॅटी ऑफिसर आणि हांव भारताचो सगळ्यात वेगान धांवपी। हांवें आतांच 100 मीटरांत 10.09 असो राष्ट्रीय विक्रम केला आणि हांव 10.1 बॅरियर सकयल धांवपी पयलो भारतीय। आणि ट्रॅकाचेर आणि वर्देतूय म्हज्या देशाची सेवा करपाचो हांव यत्न करतां। बापूय आणि आजो दोगूय खेळ खेळटाले।

0: कडल्यान शिकात आनी शक्य जालें जाल्यार स्वताय खंयच्याय बऱ्या कामा कडेन जोडात. फुडल्या म्हयन्यांत मन की बात अंतर्गत कांय आनीक उर्बा वाडोवपी गजाली घेवन हांव परतून तुमचे कडेन जुळटलो. देव बरें करूं. नमस्कार.
1: आतांच तुमी आयकले भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी भारताच्या जनतेक उद्देशून केल्ल्या मन की बात ह्या कार्यावळीचो कोंकणीतल्यान अणकार. हो अणकार केल्लो बाब जयेश रावत हांच्यानी, जाल्यार कथन केल्ले बाब विनीत नायक हांणी. परतून एक फावट तुमकां होच अणकार आयकुपाक मेळटलो सांजेच्या 8 वरांचेर.
2: बड़ी बहू,
3: ये तुम्हारे नाम.
2: इतनी भी क्या जल्दी थी?
3: अरे, और छोटी, ये तुम्हारे नाम.
2: और ये
4: मेरी गुड़िया के नाम.
5: पर दादी, आपके नाम?
6: सब कुछ मैंने बैंक, लॉकर, फिक्स डिपॉजिट सब में इन्हें ही तो नॉमिनी बनाया है. कल जब मैं ना रहूं तब पैसे मिलने में इन्हें आसानी हो.
3: शुभ शुभ बोलो.
5: क्या
6: आरबीआई कहता है?
7: जानकार बनिए, सतर्क रहिए.
1: 233.1 MHz 1287 किलो हर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल. बरोबर 12:03 आणि 2 सेकंद झाले असत आमच्या ह्या स्टुडिओन. आणि आता आम्ही पळूया आजच्या पुराय दिसाक वितरपी कार्यावळीची रूपरेषा.

12 वाजून 5 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या ऐकूपा 11 वाजता उस्तुरी ही कार्यावळ आणि त्याच्या उपरांत ऐकूपा 11 वाजता दिल्ली केंद्रावेळेला सहक्षेपी जपी हिंदीतल्यान समाचार 11 वाजून 5 मिनिटाचे कोकणीतल्या मुखेल खबरो ताच्या उपरांत कानळा वोवळा 11 वाजून 40 मिनिटाच्या ऐकूपा 11 वाजता सदाफुली बरोबर 2 वरांचे इंग्लिशीतल्या मिड डे न्यूज आणि त्याच्या उपरांत हिंदीतल्या दुपहर समाचार 2 वरां 30 मिनिटाचे हिंदी सिनेगीतांची कार्यावळ जाल्यार बरोबर 3 वरां 10 मिनिटांचेर कार्यावळीची समाप्ती जातली.

सांजेच्या 5:30 युवावाणी, 6:15 ऐकपा 11 कोकणी गीतांची कार्यावळ म्हळ्यार शब्दोली, 6:35 कातारां नाट्यगीत, 7:30 चावडेर बरोबर 8 ऐकपा 11 भारताचे मानादी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हाणी भारताच्या जनतेक उद्देशून केल्ल्या मन की बात या कार्यावळीचो कोकणी अणकार, हिंदी गीतांची कार्यावळ बरोबर 8:30 पावणे 9 समाचार संध्या आणि ताचे उपरांत न्यूज ऍट 9, 9:30 राष्ट्रीय कार्यावळी झाल्या बरोबर 10 ऐकूपाक 11 राष्ट्रीय संगीताची कार्यावळ आणि ह्यो आशिल्ल्या आयच्या पुराय दिसाक विद्रपी काय मुखेल कार्यावळी.

0: नमस्कार, माझ्या मोगाळ अस्तुऱ्यांनो, तुम्ही ऐकत आहात कार्यावळ अस्तुरी. तर आज अस्तुरी या कार्यावळीत तुम्ही ऐकतली यशस्विनी ही वळेरी. तर जसे तुमकां खबर आसाच, यशस्विनी ही वळेरी सदांच आमच्या बायलां खातीर तशेंच अस्तुऱ्यां खातीर घेवन येता बायल उद्देजिका आनी तांची म्हायती, वेवसायांत तांणी अणभविल्ले तांचे अणभव आनी तांचो वेवसाय करपाच्यो तरा. तर आयज यशस्विनी ह्या वळेरेंत तुमी आयकतले राखी पानवेलकर हांची मुलाखत. तांची मुलाखत घेतल्या बाय उशा नायकाणी. तर बाय राखी पानवेलकर जी आसा ती कॅटरिंग म्हणल्यार जे लग्नाक किंवां बाकीचे जे उत्सवान या समारंभान जे जेवणाचो जो काही धंदो आसा वा वेवसाय आसा ताचो ती वेव्हार पळयता. तर आयज आमी पळोवया, तशें तांचे कडच्यान समजून घेवया कॅटरिंग ह्या क्षेत्रान तशेंच ह्या वेव्हारान ह्या मळारान वेवसाय कसो करपाचो, तशेंच तांच्यो तरा तांचो अणभव आमी समजून घेवया बाय राखी पानवेलकर हांच्या मुलाखतींतल्यान.
1: नमस्कार, यशस्विनी हे वळेरेंत आमच्या सगळ्या आयकुप्यांक आमी दिता माई मोगाचो येवकार. हांव उशा आनी म्हजे वांगडा आसात स्टुडिओंत एक अश्योच यशस्विनी महिला. वास्कोच्यान त्यो मुजरत आयल्यात आकाशवाणीच्या स्टुडिओंत. राखी पानवेलकार रेंट अ टेंट ह्या नावाचो बिझनेस ते चलयतात. जाणून घेवया तांच्या ह्या वेवसाया विशीं तांचेच कडल्यान. नमस्कार राखी बाय.
2: नमस्कार.
1: आमी आयकलां फाटली 20 वर्सां एक यशस्वी असो उद्योग, यशस्वी असो वेवसाय तुमी करतात. थोडीशी माहिती तुमी तुमच्याच तोंडातल्यान करून दियात आमच्या महिलां खातीर.
2: नक्कीच. हो वेवसाय सुरू करपाक खूप मजेशीर गजाल कारणीभूत असा, ते म्हणजे म्हजेच लग्न.
1: ओके.
2: हांव ऍक्च्युली गुजराती जैन आशिल्ल्यान म्हजो बापूय मर्मगांव पोर्टस्टान आशिल्लो आणि आमची चडशी सोयरी भायर आसा, नॉट इन गोवा. आणि म्हजे लग्न म्हणजे त्या वेळार एक डेस्टिनेशन वेडिंग म्हणपाक हरकत ना, कित्याक सगळी मंडळी आमची भायल्यान गोंयान येऊ शकताली आणि इट वॉज अ फ्री हॉलिडे तांकां. पण एक प्रश्न आशिल्लो, आम्ही जैन आशिल्ल्यान गोंयान खंयच आयदणां अशी नाशिल्ली जी शिवराक आशिल्ली.
1: ह्यो गजाली तुम्ही कितल्या वर्सां फाटल्यो सांगतात?
2: आता हे 21 वर्सां
1: अशे.
2: आणि गाद्यो म्हणतात तो हो प्रकारूच नाशिल्लो. सदांच कितें गुदड्यो किंवा अशे जमखाणा किंवा अशे चटयो आशिल्ल्यो, शेंद्र्यो बी. आणि आमचे लोक येतात म्हणटकच म्हज्या बापायक जाय आशिल्ले की आम्ही गाद्यो बी व्यवस्थित दिवच्यो तांकां, कित्याक ते 4-5 दीस आमच्या म्हऱ्यान रावपाचे आशिल्ले. तेन्ना पळयले जाल्यार गोंयान तो प्रकारूच ना खंयच. म्हज्या भयणीन आणि भाऊजीन प्रदीप शहा निपाणीचे, ताणें मागीर आमचे पळय देवस्थान असता कोल्हापुराक बी, थंयच्यान मागीर त्यो अरेंज केल्यो. आणि गजाल अशी झाली मजेशीर म्हणजे की ते भाडे सामके चिल्लर, पण हाडपाचे खूपच त्रासाचे, म्हणजे 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसालो अशी गजाल. पण ते हाडल्यो आणि खूप बऱ्या पद्धतीन लग्न झाले. ताज्या मागीर अशें जालें की पप्पाचे पळय मित्र आशिल्ले जे पळय भायले गोंयचे भायले आशिल्ले जे हांगा स्थायीक जाल्ले आसा, तांच्या भुरग्यांचे जेन्ना पळय लग्नाचो प्रश्न आयिल्लो तांकांय तोच, तुवें खंयच्यान हाडिल्ले हे. मागीर ताणें अशें अशें सांगलें आनी तीच एक आयडिया म्हजे तकलेन आयली की कित्याक सुरू करूं नये अशें कितें
1: तरी. आणि म्हणतात नी गरज ही खंय खंयच्याय कारणाची कारण जाता, जननी म्हणतात.
2: एक्झॅक्टली एक्झॅक्टली, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेंशन.
1: त्या हातूंतल्यान तुमचो हो वेवसाय सुरू झालो.
2: बरोबर.
1: आणि फाटल्या 21 वर्सां तुम्ही आता ह्या वेवसायान असा म्हणतकच तातून खूपशी प्रगती सुधारणा झाल्याच असतली नी, थोडीशी ती वाटचाल आमकां सांगात.
2: नक्कीच. कितें असा, मनीस पुस्तकातल्यान शिकताच ना अशें न्हय, पण चड शिकता तो अनुभवान.
1: करेक्ट.
2: आणि पटकच तातूंतल्यान कशें परत भायर सरचे आणि परत उभे रावचे आणि धडाडीन परत ते हातार घेवचे, तातून म्हणजे इट्स क्वाईट अ टास्क म्हणतात तसे. तात्पर्य खूप वर्षा झाली, खूप लोक मेळे म्हाका ह्या प्रवासान. आणि मुळात हो एक असो व्यवसाय असा जो पुरुष प्रधान असा.
1: बरोबर.
2: हातून बायलो क्वचितूच, आणि 21 वर्सां पहिली तर कमीच आशिल्ल्या. आता तरी इव्हेंट मॅनेजर्सच्या नावावर तुमकां बायलो
1: दिसतात,
2: चोलो दिसता. पण बायल मनीस ह्या क्षेत्रान 21 वर्सां पहिली कठीण आशिल्ले, कित्याक प्रश्न आशिल्लो हे आता वयर चडटले कशे आणि हे टेंट कशे बांधतले, किंवा यु नो गाद्यो बी उभारू जाय बी त्यो गजाली.

0: आली आशिल्ल्यो, पण ना ठरयलें म्हणटकच करुया म्हळें.
1: करूया. हय
0: आणि खूप शिकपाक मेळ्ळें, भरपूर प्रकारचे म्हणजे एक्सपिरियन्सीस, अनुभव मेळ्ळें, लोक मेळ्ळें,
1: हय
0: खूप बरे लोक मेळ्ळें जाणें म्हाका टायम टू टायम मार्गदर्शन दिल्लें, आणि घरची मंडळी अतिशय सपोर्टिव्ह आशिल्ल्यान म्हजे त्रास खूप
1: सोपे जावपाक लागले. आता हातूंतल्यान भितर आमी समज तुमच्या वेवसायान वतली जाल्यार तुमी एक्झॅक्टली कितें करतात तें आमकां सांगा सविस्तरपणान.
0: हय, आता खंयचेय कार्य असा जाल्यार घरान सगळ्यो गजाली असतात अशें ना. आणि आताच्या पयली तरी कितें आशिल्लें, जॉईंट फॅमिलीज आशिल्ली, लोक भरपूर असताले, म्हणटकच तितले नग असताले घरान. आता न्युक्लियर फॅमिलीज असतात, तितले तुमकां एक मॅक्सिमम डझन भर प्लेटी मेळटल्यो, ताचे वयर तुमकां मेळना, आणि तुमचे गॅस्ट चड आसा जाल्यार. पूण आमी सगळे जे पळय तुमकां कार्याक जाय पडटा ते केटरिंग इक्विपमेंट, म्हणजे रांदपाचे सुद्धा, वाडपाचे सुद्धा, आणि आता खुर्च्यो म्हणा, टेबल म्हणा, ताका तरेतरेचे कपडे ड्रेसिंग करतात. आणि आम्ही टेंट्स दितात. आमच्याकडे आयदनां असा जे तुम्ही 5,000 लोक सुमार पर्यंत तुम्ही रांधूंक शकतात. आणि आम्ही एकूच अशी एंटिटी हांगा गोयान असा जाणे हांव जैन आशिल्ल्यान आम्ही वेगळी शिवरा खातीर आयदनां दवरलेली
1: असतात,
0: म्हणटकच तातूंत कांदो ना, लसूण ना, आणि सेफली पुजेक वापरूंक शकता. आणि आम्ही गाद्यो दितात, आमच्याकडे 300-350 गाद्यो असा, उश्यो, चादरी. आम्ही त्यो वार्षिक पेस्ट कंट्रोल करून घेता, ताका वताचे दिसान वत दाखयतात, आणि इतली केअर घेता की कोणाच्या घरान वतले जाल्यार तांकां कसले त्रास
1: जावं जायना. बरोबर, कारण प्रत्येक जणांक किती असतं, आपण पैसे देता म्हणतकच आपल्याक बरी सर्व्हिस जाय असता.
0: करेक्ट करेक्ट.
1: आणि त्या तरेन आपले गिरायक सांभाळप हे एक कसरतच म्हणू येता.
0: सामकी. हय, कालूच एक गजाल अशी झाली की आमची एक खूप पन्नी क्लायंट, म्हणजे खूपच पन्नी, ती सध्या युरोपक असा, पण तिने म्हाका काल कॉल केलो आणि तिने सांगले आपण खूप वर्षां परत गोयात येता आणि आपल्या घरा एक धाकटीशी पार्टी असा, तू आपल्याक ओळखता जाल्यार आपल्याक खबर ना, पण हांव तुमचे खूप पन्ने क्लायंट, म्हणजे तुम्ही परत आयल्या हीच म्हजी सर्टिफिकेट, की तुम्ही तो एक विश्वास म्हणजे दवरलो की इतल्या वर्सांनी की हांव थंय जर गेले जाल्यार म्हजे काम जातले.
1: बरोबर. आता राखीबाई आमकां एक सांगात की तुम्ही म्हणले तुमच्या कडेन 350 गादयो असा, हे सामान असा, ते सामान असा, ह्या सगळ्या सामानांक जागो लागता न्ही?
0: भरपूर जागो
1: लागता.
0: आमकां खरें म्हणशी जाल्यार आमकां शोरूम स्पेसची गरज नसता, आमकां गोडाऊन स्पेस किंवा स्टोरेज स्पेसची गरज असता. त्या खातीर वास्को आमची एक 5 शॉप्स असा ज्या जाग्यार हांव हे सगळे स्टोर करता. वास्को ऑफिस मेन असा आणि थंच्यान आमी साऊथ गोवा खातीर केटर करता, कित्याक ट्रान्सपोर्टेशन हो खूप वडलो आणि महत्वाचो भाग पडटा व्यवसायान. आणि खूपदा किती जाता, आमचे पळय सामानाचे भाडे असा ते खूप कमी, पण त्या ट्रान्सपोर्टा खातीर ते खूप अशे वडली बिलां दिसता, म्हणटकच साऊथ गोवा खातीर पणजेच्यान धाडप त्रासदायकूय बी आणि म्हारगूय बी, म्हणून आम्ही ते वास्कोच्यान दिता. पणजे आमचे ऑफिसेस असा सांतिनेज, आणि आमचे स्टोर असा सगळे नागाळे तालिगांव चर्चीच्या फाटल्यान, म्हणटकच जितलोय जागो ते किती असा. बायलांच्या भशेन कपडे हाडले कपाटान जागो ना, मागीर कपाट घेतले भरपूर जागो मेकळो दिसता, म्हणटकच आणि कपडे
1: आणि घेवप जाता. बरोबर,
0: आमचे तशे किती तरी चालू
1: वाढता वाढता वाडी पण वाढता वाढता वाडी असे आम्ही म्हणता न्ही, ते व्यवसायाक जायच पडटा न्ही?
0: जायच पडटा. आणि तातून नविदात किती, नविदात किती हाडल्या, नवी हाडल्या. आता सीझन आयला, केटरर्स विचारता, हॉटेल्स विचारता, ना आपल्याक हे नका मात्शे वेगळे किती तरी, हे आपण फाटले खेपो वापरलेले, कित्याक क्लायंटा केटररा कडल्यान किंवा हॉटेल्स कडल्यान ती अपेक्षा असता की आमकां वेगळे किती तरी दी.
1: बरोबर,
0: कित्याक भारतान किंवा आमच्या हातून एक अंडरलाईंग स्टेटमेंट असता, मैं पैसे तो दे रहा हूं, तर माका ताजी वैल्यू जाय 100%, आणि कोणाकूय ती जाय, म्हणटकच आम्ही ती केअर घेता. आणि आम्ही एन्श्योर करता आमच्याकडे कमर्शियल मशीन्स असा, जे पळय सामान परत येता, आम्ही मनशां स्पेशली लायल्या टू गेट दोज वॉश्ड, आम्ही ते धुवून घेतात आमच्या कमर्शियल मशीनान. 80 degrees टेम्परेचर वॉटर खतखतीत उदकान ते धुवप जाता, म्हणजे ते तेलकट चिकट दाग असता ते भायर सरता, आणि प्लस आम्ही स्टेरिलाइज करतात त्यो, म्हणटकच 100% सेफ क्लीन वॉश, म्हणटकच तुम्ही डायरेक्ट तुम्ही वचून टेबलार मांडूंक शकता, आणि तुमकां खात्री असा की ते सारखे न धुयल्ल्यान आपल्याक बाबा त्रास
1: जावं जाय
0: केअर घेता.
1: हय, आणि राखीबाई हे सगळे करतना कितलीशी मनशाय तुमकां लागता आसतली, तो मॅन पॉवर तुम्ही कसं
0: मॅनेज करता? एक मॅन पॉवर हाजी एक म्हणजे मायनस पॉइंट हांव म्हणूंक शकता की हाका मनशां लेबर ओरिएंटेड खूब आसा. दर एक गजाल

0: शी कितलेही जरी असले आम्ही कितलेही धडाडीन पुढे जरी गेले जाल्यार बायलांक थोडे लिमिटेशन्स असता.
1: असता बरोबर.
0: प्लस घर सांभाळू जाय म्हणजे मूल चूल हे चुकना
1: ना,
0: आणि ताज्या बरोबर ह्योही गोष्टी सांभाळू जाय. थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात ना अशा ना, पण असा म्हजे कडे लेबर. आणि मला खूप अभिमान जाता सांगताना की जी भुरगी म्हजे कडे 18 वर्षाची आशिल्ल्या आयली म्हजे कडे कामाक, ती आज दोन दोन भुरग्यांचे बापूय जाऊन अजूनही आमच्या कडे कामाक असा.
1: गुड. हाय. तो विश्वास आणि ती माया तुम्ही त्यांना लायल्या म्हणूनच तर असतात.
0: ऍक्च्युली इट इज टू वे असे दोन जाईना, म्हणजे ताणेही तशाच हे केले असा, वावरले असा आमच्याकडे. आणि जाता तिथली आम्ही त्यांची केअर घेता. आणि आम्ही एकूच अशी एंटिटी प्रायव्हेट अशी असा की त्यांचे आम्ही मेडिकल इन्शुरन्स केला. म्हणजे जो पण आमच्याकडे कामाक असा तो ताजी बायल किंवा घो जर चोली असाल्या आणि त्यांची अप टू दोन भुरगी.
1: हय. म्हणजे त्यांच्या दोन्ही फिजिकल म्हणूया किंवा हेल्थ दोन्ही तरेची काळजी तुम्ही घेतात.
0: हय हय ऍब्सोल्युटली. कित्याक तो ती आमचे आमच्या खातीर त्यांचा वेळ
1: बरोबर,
0: त्यांचे मॅक्सिमम म्हणजे यूथ आता त्यांचे तारुण्य पण असा ते आमच्या खातीर दिता,
1: त्याने
0: ते आयुष्यभर सुदृढ राहू जाय हीच इच्छा.
1: हय. राखीबाई म्हणतात ना, एखादी बायल शिकली की घर सुशिक्षित जाता बरोबर समाज. जेन्ना आम्ही ह्या व्यवसायात बायलांक पळयता, बायल आपला व्यवसाय स्वतंत्रपणान उभो करता, त्यांना ती बाकीच्यांकय एक एम्प्लॉयमेंट रोजगार दिता. ह्या हेतून तुम्ही रोजगारान आज रोजगार दिवपाक सक्षम असतात. हातून तुमच्या भीतर बायलां कितली असतात?
0: आमच्या हातून हांवें सध्या हांवें जशें पयलीं म्हणिल्लें की हातून मातशें बायलांक दवरपाक थोडी लिमिटेशन्स येता. कित्याक आमचे आउटडोर ड्युटीज खूप असतात, आमचे टायमिंग्स प्रॉब्लेम जाता. कित्याक आता लग्न सकाळचे असा जाल्यार तुका ते 9 पयली सगळे तयार
1: जाता,
0: ऑन फिल्ड 5:30 वचचे पडटा, किंवा मागीर उसरां सोंपता 11 बायलांक येवंक मेळना. तरी सुद्धा तांकां कितें तरी काम दिवचे, तांकां एक इन्वॉल्वमेंट दिवचे म्हणून आमी कितें करता, निवळ करपाची कामां तांकां
1: दितात.
0: म्हणजे जे पळय परत येता, जाग्यार घालपाचे, दवरपाचे, पुसून काढपाचे, जे पळय मशिनान धुयली असता त्या प्रकारची कामां दिता आमी. किंवा आता कपडे घडयो करपाचे खूप गजाली असता, तसली कामां हांव तांकां दिता.
1: राखीबाय कशें आसा पळय, खंयचीय गजाल सुरू करतले जाल्यार थोडोसो पयसो, थोडंसं कॅपिटल तुझ्या हातात जाय, त्याशिवाय कायच शक्य जायना. आणि तुका एक आर्थिक बळ जेव्हा मेळटा त्यांनाच एक मानसिक बळही मेळटा नी. तुमच्या ह्या कामात तुमका कोणे आधार दिलो?
0: म्हणजे लग्न. म्हणजे माका जितले पण प्राईज गिफ्ट मनी आयले ते माका दिसता 20,000 सुमार आशिले. ते हांवें सगळे ऑफकोर्स माझ्या बापायन तरी घेऊन आणि गोवा कडल्यानही घेऊन ते म्हजे कडे आशिले. पण हांवें माझा व्यवसाय त्या 20,000 सुरू केला. म्हणजे जे पळय माका लग्नात पाया पडटाना मेळटा ते म्हणून हांव परत परत पाया पडटाले. जो जाणटो मातसो जाणटो सुद्धा दिसलो जाल्यार हांव पडूया कितें तरी आशा आशिल्ली मेळटले म्हणून. आणि ताज्या मागीर हांवें कितलीशीच वर्सां म्हाका पळय कितें मेळटालें तें हांव कुशीक दवरताले आणि ते तातून एक बाबा कितें तरी ऍड करताले सामान. तर हांव रेकमेंड करतले की सगळ्यांक सांगप की गिफ्टां हाडू नका, कॅश एनवेलोप्स हाडा.
1: हय, उपयोग जाता.
0: एटलिस्ट आताच्या जे पळय कोण लग्न जावपाचे असा तांकां म्हजी ऍडवायस की नो प्रेझेंट्स प्लीज, ओनली इन कॅश.
1: तुमच्या ह्या मागणे फाटल्यान म्हाका स्वार्थ अजिबात दिसना, तातून फक्त म्हाका सक्षम आणि स्वतंत्र अशी बायल दिसता. आणि आता बारीक बारीक गजाली असतात पळय व्यवसायात, केन्ना केन्ना डाऊनफॉल्स असतात असे मन. हय, आमका थोडेसे त्याच्या विषयी सांगात.
0: कोविड आमका पळय म्हणतात ते पोल्यार थापट असे, आणि तकलेर तलवार, सकल्यान एक बॉम्ब असे किती तरी म्हणू शकता आमची परिस्थिती. कित्याक आमचा व्यवसाय पहिली बंद पडलो आणि शेवटचं सुरू झालो या कोविडच्या काळात. कित्याक ज्यांना फंक्शन्सूच ना, ज्यांना गॅदरिंग्स ना, ज्यांना मिटिंग्सूच ना, त्यांना आमचे काय काम ना.
1: बरोबर.
0: म्हणतकच आमचे आणि आमचो स्टाफ सांभाळप जो पण इतली वर्सां आमच्या कडे असा, तांकां घरा धाडप किंवा हे बंद करप हे कशेच मान्य नाशिल्ले.
1: बरोबर. हय.
0: आणि दैवी शक्ती, देवाची कृपा दृष्टी इतली असा आमचेर की हांव एक्सप्रेस करूंक शकना शब्दान. ताणें म्हाका पडपाक दिले ना म्हज्या देवान, म्हणटात तसो घट्ट धरलो. कितें ना खंयच्यान तरी कितें ना कितें, इवन कोवीड रिलेटेड एक्टिविटीजान खंय गाद्यो जाय आशिल्ले क्वॉरंटाईन करपाक आनी कितें आनी कितें, थंय आमचो उपयोग केलो. आणि आमकां तशें कितें तरी मेळ्ळें. आमी भुरग्यांक 3-4 महिन्या पर्यंत रेशन दिवपाक पावली. तांकां बाबा एक सगळो पगार दिवपाक पावना, पण एक कितें तरी जे पळय 4 मनशांक एक महिनोभर पावतले कन्सिडरींग मेडिकल एक्सपेंडिचर किंवा तांची डेली रिक्वायरमेंट लहान भुरगीं आसा हे जाय पडटा म्हणून. आणि आनंद जाता म्हाका सांगपाक तांणी आमकां सोडूं ना,
1: सोडले ना.
0: ती आयली परत आणि बॅक

0: एक्स्ट्रा जोश म्हणटात तशें
1: हय, खंयच्याय वायटांतल्यान एक बरो मार्ग हो येताच म्हणून आशा सोडची न्हय अशें म्हणटात.
0: न्हय, आनी देवाचेर विश्वास, तो मात कितेंय करतलो तो बऱ्या खातीरूच, म्हणटकच तातूंतच आमचें बरें जालें.
1: राखीबाय, पळयात कशें आसा, बायल मनीस जेन्ना ह्या वेवसायान धडपड करता न्ही, तिका फाटी ओडपी म्हणूया किंवा खंय तरी मन खेचपी गजाली घडटात.
0: हय,
1: घडटात. तुम्ही केन्ना तुमकां असो अणभव बीन आयला?
0: हय, खूब आसा. म्हणजे कितें आसा, हांवें म्हणिल्ल्या प्रमाणे की हो पुरुष प्रधान क्षेत्र आशिल्ल्यान जी पळय ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीन आसा तांकां हे मातशे बऱ्या भशेन जमले ना एक्सेप्ट करप की अरे आपल्या वेवसायान आतां बायल मनीस येतली जाल्यार म्हणजे अडथळे घालप किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करप ऑन साइट बी तशें खूब जातालें. पण देवाच्या कृपेन आय कूड सेल थ्रू दॅट, बरी मनशाई मेळ्या आणि ताणेच म्हाका सपोर्ट करून आज हांगा पावला.
1: हय, आणि घर सांभाळून बायल जेन्ना एखादो व्यवसाय करता, एक व्यवसायीक म्हणून नाव कमयता, तेन्ना तिच्या फाटल्यान तिका आधार दिवपी कितलेशेच हात असता. तुमच्या फाटल्यान कोणाचे आशिल्ले?
0: आवय बापूय, माय माव घो आसाच, आणि तातल्या तातून घोवाचो मामा एक व्हडलो श्री रमेश कामत म्हणून, ताणें पळयले म्हजी जिद्द कितें करपाची किंवा हांव धडाडीचे आसा कितें तरी करूंक सोदता, पण म्हजे कडेन रिसोर्सीसूय नाशिल्ले, जागो नाशिल्लो पणजेन, वास्को तरी बापायचो जागो आशिल्लो म्हणटकच थंय हांवें कितें तरी एकाच कुडीन कितें तरी स्टार्ट केले, पणजे तशें कांयच नाशिल्ले, नवीन आशिल्ले हांव, आणि ताणें पळयले जाल्यार तांचोय गुदांव आशिल्लो, पण तातूंत म्हाका दिसता सगळ्या खानदानाचे सामान त्या गुदावान आशिल्ले, तांचे स्वतःचे सोडून, म्हणजे मातसो रमेश भाऊ मातशे दवरता मातशे दवरता करून सगळ्यांचे सामान आशिल्ले. मागीर ताणें म्हाका सांगले पळय ते आसा तुका कितें तरी उपयोग जातलो जाल्यार वापर. पयल्यार खूब सामान डस्ट बिस्ट आशिल्लो आणि कचकच म्हणपाक हरकत ना, पण तरी सुद्धा हांवें तो मातसो जागो घेतलो. म्हजी वावराडी आणि एक हांव आम्ही बसताले थंय सांजे वेळा अक्षरशा शटर उघड ओपन करून की कोण तरी येतलो आणि विचारतले हे किदें हांगा, आणि हांवें त्यो गाद्यो बिद्यो दवरलेल्यो बी, आणि तशी ती सुरवात. म्हणटकच रमेश भाऊ मामा आशिल्ल्यान म्हाका पणजे एक एव्हेन्यू ओपनिंग मेळ, आणि त्या खातीर कायम आभारी असता.
1: तांच्याच आशीर्वादान आणि आधारान म्हणतात तशी तुम्ही आता मुखार पावल्या. आमकां सांगात, सुरवातेक तुम्ही म्हणले फक्त हांव आणि म्हजी वावराडी म्हणजे एक हेल्प करपी. आज तुमचा हो व्यवसाय कितल्या मनशांक घेऊन फुलला?
0: 22 जणां आसा.
1: अरे वा,
0: 22 जणां आसा. आणि ही तीच मनशां जी म्हजे कडेन मागीर सुरवातच्यान हळूहळू करून आयिल्ली आसा, रावल्या ती म्हजे कडेन, तो एक खूप अभिमानाचा.
1: फक्त दोन मनशां वयल्यान डबल आकडो झाला. हय, राखीबाय, खूप खूप फुडे तुम्ही पावल्या आणि खुबशा अडचणीचो जो फट करून कोण करता असताना दिसना असो व्यवसाय तुम्ही घेतला स्वतः अशी प्रेरणा घेऊन स्वतः कडल्यानच. हातूंतल्यान तुमकां कितें ट्रेनिंग बिनिंग घेवची पडिल्ली सुरवातेक? कशें मॅनेज करप, कशें सांबाळप, खंयच्यान वस्तू हाडप, हे सगळें तुमकां कोणें मार्गदर्शन केलें?
0: अनुभव आणि खोटी जी पडल्यात फाटल्या जे पळय सद्दा उठून ते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टीचर म्हणजे लायफातले. खरं सांगप जाल्यार हांव हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्रीतले न्हय, म्हजो घोळी इंजिनियर म्हणटकच ताकाय कसलोच अनुभव ना किंवा कसलीच माहिती ना. इनफॅक्ट जेन्ना हांव तुम्ही आता म्हाका प्रश्न केलो की तुमकां कशें कळ्ळें कितें घेवपाचें, हांव फर्स्ट टायम जेन्ना खरेदी गेले तेन्ना हांवें ताका विचारले वो जो बुफे मे रखते ना नीचे आग लगा के, म्हणटकच म्हाका शेफिंग डिश सुद्धा म्हणटात हे खबर नाशिल्ली, किंवा टेबलाक आता झालर लायतात, हांवें ताका सांगला औरत का घगरा कट करेंगे और उसको लगाएंगे तो कैसे लगेगा, अशें सुद्धा म्हणजे
1: कांयच
0: ना कांयच ना. आणि प्लेट सुद्धा हांवें पहिल्या खेपो हाडिल्ली ती, आम्ही हांव नॉर्थ इंडियन आशिल्ल्याक आमच्या थंय प्लेटीन अशें तुमकां वाट्यो दवरपाक मेळटा अशी प्लेटीची सायज आसता. हांगा कितें तुमी कितें चार नग खाले खंयचे खाले आनी कितें खाले एकूच, कित्याक ते सगळे एका बरोबर मिक्स जाता.
1: बरोबर,
0: प्लेटीची सायज ल्हान आशिल्ली म्हणून हांवें त्यो हाडल्यो बऱ्यो व्हडल्यो प्लेटी वाट्यो बी दवरून, आणि हांव खूब हॅपी आशिल्लें हांवें ते हाडले आतां बेस्ट जातलें. पण केटरान पयले धांवलो म्हाका म्हणपाक लागलो दिवाला निकालने का हम लोग का इतना लोग खाना खाएंगे सब वेस्ट हो जाएगा ये हो जाएगा, म्हणटकच तो एक अनुभव. मागीर हांव परत गेलें ते परते म्हाका खबर सुद्धा ना त्या वेळार की बाबा ट्रान्सपोर्टान धाडूं येता, हांवें स्वता वचपाची गरज ना पुण्याक, पण हांव गेलें आणि ते केले आणि परत दुसरी हाडली प्लेट. आज गजाल अशी आसा की लोक इससे बडा प्लेट नाही हे काय विचारता, पण हे अनुभव आशिल्ले तातूंतल्यानूच शिकले हांव शिकले.
1: म्हणटकच राखीबाय, जेन्ना तुम्ही व्यवसाय सुरू केलो न्ही तेन्ना चडशे फोनार गजाली घडनाशिल्ल्यो, पर्सनली वचूनच करचे पडटाले. आज व्यवसाय खूप सोपो झाला न्ही, तुमचो हो प्रवास

0: तुमकां थोडोसो एक्सप्लेन करात.
1: हांव जेन्ना पळय सुरू केलें, तुमी खूब बरो प्रश्न विचारलो म्हाका. आय हॅड फॉगॉटन अबावट दीस. लोकांक म्हज्या बद्दल किंवा ह्या वेवसाया बद्दल किंवा अशें कितें तरी आतां मेळटा गोंयांत
0: हय.
1: हें कळपाक खूब कठीण आशिल्लें. त्या वेळार हांवें पॅम्फलेट्स छापिल्ले.
0: हा
1: देवाच्यान म्हजे कडेन ते पॅम्फलेटूय छापपाक पयशे नाशिल्ले, पण हांवें ते सामके थर्ड क्लास पेपर क्वॉलिटीचे,
0: हा
1: ते सारके सादे इंकान शाईन ते छापिले. आणि हांव कितें करी ते न्यूजपेपर वाल्याक दे, पण ते कितें आमी स्वतः तशें करतात. न्यूजपेपरान पळयले काडले गुटलो करता भायर उडयता,
0: बरोबर.
1: कोण
0: हय, कोण
1: वाचता ते,
0: वाचता?
1: क्वचितूच कोण तरी ते सिरियसली घेवन वाचता. हांव ते पळयले, हांवें लोक अशे गुटले करून भायर उडयता. म्हणून हांवें म्हज्या बापायन एक सजेशन दिले, देवाचे फोटो घेवचे आणि ताज्या फाटल्यान छापचे, कित्याक देवाचो फोटो आसा म्हणून तरी कोण भायर उडोवचो आणि वाचतलो म्हणून. त्या प्रमाणे ते तशें केले. देवाचे फोटो साईबाबा जावं, हनुमान जावं, येसू जावं, अल्ला जावं, सगळे हाडले. आणि हांव आणि म्हजे त्याच वावरडीचो चलो आयतारा चर्चीच्या भायर, बिरेस्तारा दत्त देऊळ किंवा साईबाबाच्या देवळाच्या भायर, रामाच्या देवळाच्या बाहेर, म्हणजे एक देऊळ आणि एक मस्जिद आम्ही सोडून फाटल्यानूच असताले अक्षरशः हांव, कित्याक थंय तीन एका फाटोफाटूच आसा. आणि हांव रावताले थंय वाटपाक. हांवें ते स्वतः त्यांना म्हाका कसलीच लस दिसुना, म्हाका दिसुना की अरे कोण कितें म्हणटलो, कितें वाटटा बी, कित्याक ठरयले हांवें की हो खर्चो आणि हो हांव खंय तरी एक लेवलाचेर हाडटले म्हणून. आणि खूप वर्सां मागीर म्हाका एक दीस एक कॉल आयलो की ये क्या वही जगह है जो ऐसे ऐसे सप्लाय करता है काय म्हणून. म्हणले हां जी, आपको आपको हमारा नंबर कहां से मिला काय विचारतकच म्हाका म्हणपाक लागली, ये आपने कुछ सालों पहले न्यूजपेपर में डाला था
0: अरे
1: और
0: वाह.
1: मेरे दो बेटे हैं और मैंने सोचा कि शायद ये मेरे को लगने वाला है थोड़ी साल के बाद. तो तसे ही ताजो उपयोग झालो असा.
0: वापरपी केन्ना वापरत कळना न्ही,
1: कळना. आणि कोणाक ती एक दूरदृष्टी म्हणतात ती फुडली की हा आपल्या की जाय पडत दवल्यार बरे. कॅप्टन त्रे हॉर्न फ्रॉम वास्को.
0: म्हणटकच देवाचो भावार्थान आमी जे कितें करता तें वेस्ट वचना
1: वचना
0: अशें म्हणू येता.
1: म्हणजे एटलिस्ट ते भायर उडोवना न्ही कोणे, हांवें तरी ताजी गुठली केल्ली पळोवंक
0: ना,
1: घरा वचून कितें तरी केलां आसतले.
0: बरोबर.
1: पण पयलीचे ते सगळे म्हाका दिस अरे पयशे आजूय गेले, म्हणजे कोणे वाचला काय कितें, वाचले भायर उडयले.
0: हय,
1: थोड्या लोकांनी घरा वेले ओके, बट दीस वॉज अ बेटर ट्रीक.
0: कामाक आयली.
1: कामाक
0: आयली. हय, राखीबाई एक सांगात की ल्हानसो वेवसाय जेन्ना आमी सुरू करता न्ही तेन्ना आमच्या तकलेन ल्हानूच आसता, मागीर तो फ्लरीश जायत वता.
1: बरोबर.
0: आतां तुमी कशे तरेन तो फ्लरीश केलो, कितें आशिल्लें तुमच्या सुरवातेक तकलेन?
1: म्हजो मेन युनिक सेलिंग पॉइंट जो म्हणटात तो सर्वीस. म्हणजे गाडी कोणूय विकतात ताज्या मागीर पळय तुका अडचणीच्या वेळार कोण मदतीक येता पळय, दॅट रिअली वर्क्स, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तशें आमच्या बाबतीन हांवें टायम रिस्ट्रिक्शन्स केन्नाच दवरूं नाशिल्लें. कोणाच्या घरा कितें अडचण आयली, कितें आयलें, एक फोन केलो बाबा धाडले सामान, अशें ना की बाबा आतां वेळ आतां कितें अशें तशें दवरूं ना. आनी आमी म्हाका दिसता आउट ऑफ द व्हेरी फ्यू जे पळय डोर डिलिव्हरी दिता. आनी आमी आणि एक न्यू सर्विस स्टार्ट केल्या, आम्ही खरकटलेले सुद्धा पिकअप करता, म्हणजे सॉइल्ड सुद्धा पिकअप करता, म्हणजे तो एक वावर तुमचो कमी जाता धुपाचो. आणि आम्ही ते ऑफकोर्स चार्जीस घेता आणि त्याच खातीर म्हणजे त्यो बायलो उपयोगी येतात,
0: बरोबर,
1: आमचे मशीन्स उपयोगी येतात. आणि बेसिकली
0: अशा तऱ्हेन तुम्ही आज एक वडलो रूख तयार केला तुमच्या बिझनेसचं. एक लहानशी गजल असत पळयात, आमी सुरू केले ते सस्टेन जाता जायना हो एक दुबाव असता सुरवातीक, तुमकां दिसले ना केन्ना तरी?
1: की हय दिसताले, म्हणजे जेन्ना पळय आता सीझन येतालो तेन्ना ऑर्डरीत ना, बूक म्हणजे म्हजे रेजिस्टर रिकामेच आसा, कांयच ना. आता हे सगळे घाला खरे, आणि कितें असता आमची मेंटॅलिटी खूप जणांची अशी असता की सांगिल्ले घरा बस म्हणून, हे आणि कित्याक ते नाटकां अशें असतात. जेन्ना बरे जाता तेन्ना गजाल वेगळी, पण हे जेन्ना पळय अश्यो गजाली घडटा तेन्ना ते येताच खंय तरी कारण नसताना, यु नो,
0: ओढून घेतले
1: काय बरे चलिल्ले, कितें गरज आशिल्ली, कशें आसता, तेन्ना चड प्रेशर येता प्रूव युअर सेल्फ. पण जाल्ले आसा, पण घरचीच सामकी स्ट्रॉंग आशिल्ली सपोर्टर्स म्हणटकच तितले बादून
0: आणि मनाकही लागले ना.
1: कितें असता की जेन्ना पळय तुमी परिक्षेची गजाल, तुमी जर अभ्यासूच करून फेल जाली जाल्यार जगाक खबर आसा काय ना खबर ना, पण तुमकां
0: खबर
1: आसा हरशी हांवें अभ्यास करूंक ना म्हणटकच फेल जावप. पण खूप त्रासान जेन्ना तुमी मेहनत करता आनी ताजे फळ जशें तुमकां जाय तशें मेळना
0: जाल्यार त्रास जाता,
1: दुखता.
0: बरोबर.
1: पण तातूंतल्यान सुद्दां

0: फॅमिली सपोर्ट आशिल्ल्यान काय नज फुडें आनी जातले
1: हय
0: ते तातूंतल्यान शिकप फाटी कित्याक पळोवप अशें म्हणणारी आशिल्ली म्हणून फुडें सरप तशें सोंपें आशिल्लें.
1: राहीबाई इतलो बिझी वेवसाय आसा तुमचो, इतलो टायम कन्झ्युमींग आसा, मागीर तुमी घराक आनी तुमच्या वेवसायाक वेळ कसो दितात?
0: हा पयली सुरवातीक हो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आशिल्लो आनी त्रासाचो आशिल्लो. कित्याक सकाळी बेगीन उठप घरातले म्हणजे तशें म्हाका खूप करचें पडूना. आई म्हणजे म्हणजे म्हजी माय सुद्दां खूप सपोर्टीव आशिल्ल्यान म्हाका तशें खूप त्रास जाले ना. पण ते हांव करून म्हणजे आय टू एटलिस्ट ऑर्गनायज की बाबा कोण तरी चली दवरले घरान हेल्पर की ती आई बरोबर आसा म्हणजे म्हजे हांव म्हजो एबसन्स हांव फिलअप करताले कोणा
1: बरोबर.
0: आणि त्या वेळार कशी आशिल्ली चारूय सिनियर सिटीजन सुपर सिनियर म्हजे आवय बापूय आणि माय माव म्हणटकच ते सदांच हांव म्हणटा तशें की ते एका रोलर कोस्टरार बशिल्ले म्हणजे गिरगिऱ्याचे आज हो बरे ना आज ते बरे ना आज हो बरो ना अशें चालूच आशिल्ले. पण करताले मॅनेज कशे तरी
1: जिद्द येता न्ही
0: जिद्द हय म्हणजे करप आणि उतर दिला पळय लोकांक तो मात कशेंय हांवें यु नो आय लिव्ड अप टू माय वर्ड की कोणाक तरी सांगला की म्हज्या घरान कितली म्हणजे आई गेल्या दोन्ही आयो 29th गेल्या पण माझ्या स्टाफाक 30 सॅलरी मिळ्या. सो ते एक सदांच की आपल्या खातीर दुसऱ्याचे नुकसान जाऊ जाय
1: उणाडून उरू जाय
0: कोणी हय नाल्या तुझ्या खातीर आपले उरले बी तशे ना.
1: आणि
0: घर मॅनेज करप हय त्रास जाताले भयंकर त्रास जाताले हांव खूप उसरा पावताले 10:30-11 सुद्धा जाताली त्याच्या मागीर घरचे करप परत फाल्यां दुसऱ्या दिसाची तयारी ऑफिसाची प्लस घरची.
1: तुम्ही सॅटिस्फाईड असा आज?
0: भयंकर इतली देवाची कृपा असा आमचेर की हे जाऊ जाय आशिल्ले म्हणपाक जावत ना. आणि हांव तर म्हणटा की देवान इतली शक्ती दिवची की हांव म्हज्या खातीर न्हय पण एटलिस्ट दुसऱ्या खातीर कितें तरी आयज म्हाका आनंद जाता की 22 सणागेर व्यवस्थित तांची फॅमिली
1: जेवण खाऊन
0: सुखी सगळ्यांचे शिक्षण हे सगळे जाता.
1: राखीबाई हे समाधान आमकां तुमच्या मुखाचेर दिसता, खूप बरी गजाल. आता कोणूय ह्या व्यवसायान येवंक सोदता धर, चड करून बायल मनशां, जाल्यार तांकां मार्गदर्शक अशें तुमी कितें सांगूंक शकशात?
0: हो व्यवसाय सोंपो न्ही आणि दुसरे म्हणजे तुम्ही खूपश्यो गोष्टी सॅक्रिफायस करपाक रेडी जाऊ जाय. म्हणजे पहिली हांवें म्हाका दिसता पहिली म्हणजे व्यवसायातली 12 तरी हांवें कसलीच फलगां करूं ना कसलीच म्हणजे इवन म्हाका नवीन कितें गजाल घेवं जाय जाल्यार पयली म्हाका येवजुचें पडटालें की बाबा ना ते पयली इम्पॉर्टंट काय हे आय कॅन मॅनेज 2 फंक्शन कित्याक परत दुसरी साडी घेवया अशें म्हणटकच पयली फिरप ना काय ना काय ना
1: डेडिकेशन
0: ते मात तुम्ही करू जाय प्रायोरिटीज करू जाय आणि करचे अवश्य करचे अशें कितें तरी ज्यातून तुमकां गुण असा स्किल असा टॅलेंट असा आणि दिस इज म्हणजे किती करतात ते 100%
1: दिवचे. राखीबाई आज तुम्ही आमकां खूप खूप मार्गदर्शक अशी उतरां दिली आणि प्रेरणादायी असे तुमचे हे एक्सपिरियन्स तुमचे अनुभव आशिल्ले. तुमच्या फुडल्या वाटचालीन हांव तुका खूप खूप यश हांव देता. चड आणि चड देव बरे करू.
0: थँक्यू सो मच. खूप गरज असा. गॉड ब्लेस यू टू.
2: तर आज अस्तुरी या कार्यावळीत तुम्ही ऐकले यशस्विनी ही वळेरी. तर ही वळेरी आज तुमचे खातीर घेऊन येल्ली कॅटरिंग क्षेत्रान व्यवसाय करपी बाय राखी पानवेलकर हांची मुलाखत आणि हांची मुलाखत घेतलेली बाय उषा नायक हांच्यानी. तर आमच्या आयकोप्यान समजून घेतलाच असतले की कॅटरिंगच्या क्षेत्रान व्यवहार कसो करप आणि कशा पद्धतीन करप ताणी भोगिल्ल्यो ज्यो अडचणी आसा त्योय समजून घेतला असतलो तसोच तांचो अणभव जे ताणी आमच्या वांगडा तशा आमच्या आयकोप्या वांगडा शेअर केल्यात ते आमच्या आयकोप्यांनी समजून घेतला असतले तसेच कॅटरिंगचो व्यवसाय कसो करतात हे जाणूनही घेतला असतले. तर यशस्विनी ही वळेरी हांगाच सोंपता. तर अस्तुरी ही कार्यावळ मुखार वताना आमी घेऊ एक ल्हानसो विसव. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.
3: पापा लाइए 3,000.
4: क्यों भाई?
3: मेरी पॉकेट मनी.
4: अरे अभी तो सिर्फ 2,000 ही कैश है.
3: ए पापा बुलेट ट्रेन के जमाने में बैलगाड़ी चला रहे हो? डिजिटल पेमेंट चलाओ. है नहीं हाँ सीधे UPI से पेमेंट करो. इट्स इजी.
4: अरे वाह मुझे भी सिखाओ. अपने 1,000 ले जाओ.
3: अपना मोबाइल लाओ.
4: ले ले.

0: करता है डिजिटल भुगतान।
1: हर लेन देन अब है आसान।
2: उस्तुरी या कार्यवाही पोहोचून एक फार सगळ्या मायमोगाचं योग तुम्ही ट्यून केला आकाशवाण पणजी केंद्राचं हो माधव चॅनल 233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट्स आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ उस्तुरी। तर उस्तुरी या कार्यवळीचा प्रवास मुखार वरताना आता आम्ही आस्वाद घेऊया तर एक वार अशा कोकणी गीतांचं। तर कार्यवळ मुखार वरताना आम्ही ऐकूया सुनीती तेलंग हांचो हो स्वर।

0: आणि आता डॉक्टर शकुंतला आवभरणे यांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले निघतेच सोबीत असे गीत. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसर्ग घेऊपाचं. ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल.
1: गाव आणि हाव ऐकाल गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 वरांचेर आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: अस्तुरी या कार्यावळी पोहोचून एक फार सगळ्या मायमोगाचं योग आहे. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हो माधव चॅनल. बरोबर 12:48 झाली असत आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी. तर संगीताची ही बोंडी मुखार वरताना आम्ही अस्तुरी या कार्यावळीत ऐकूया सुनीती तेलंग हांचो स्वर.

नमस्कार, हांव मानसी आनी हो आसात कांय मुखेल खबरो. एडमिरल कृष्ण स्वामीनाथन हांणी आयज नौदळाचे 27वे मुखेली म्हण काम सांबाळे. भारतीय नौदळ राष्ट्राच्या हिताची राखण करपा खातीर जागृत आसता आनी अनिश्चित आशिल्ल्या प्रादेशिक सुरक्षा वातावरणात सक्रियपणान तैनात आसा. सुत्रां हातांत घेतले उपरांत प्रसार माध्यमांकडेन संबोधित करतना एडमिरल स्वामीनाथन हांणी आपले विचार मांडले. संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी आयज सिंगापुरांत आयआयएसएस शांग्रीला संवाद 2026 कुडीक न्यूझीलंडाचे संरक्षण मंत्री स्विस पँक आनी सिंगापूरचो संरक्षण मंत्री चान चुन सिंग हांचे कडेन संवाद साधलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज लोकमाता अहिल्याबाई होळकर हांका तांच्या जयंती दिसा श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की तिची बुद्धी करुणा आनी भौशीक कल्याणा खातीर केल्ल्या अखंड समर्पणाक लागून पुराय राष्ट्र तिचो आदर आणि मानान तांका याद करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळीत गोयच्या एका निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायी यत्नाचेर भर दिलो, जांच्या निर्धाराक लागून तांच्या थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या उदकाचो प्रश्न सोडोवपा खातीर मजत जाल्ली. गोयच्या माडी तलाव न्हाली तळप वाठारांत निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्यान एक सामुहीक आव्हान सेवा मिशनात रुपांतरीत केलें.

0: Yen घरच्या म्हागेल्यान उदक जें आसा हें सादारण फेब्रुवारी पर्यंत लागीं 500 ग्राम मेळटालें आनी नंतर तें फक्त खावचे पुरतें घरा कडेन येवन मेळटालें लोकांक. पूण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आनी हांवें दुसरो जागो घेवन थंय बांय मारली आनी योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें आनी थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आनी परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें.
1: ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादित रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. विचारात आणि कृतीत नवनिर्माण केल्यार लष्करी क्षमताय उदरगत जातली अशें संरक्षण मुखेल कर्मचारी लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमण्यम हांणी आयज सांगले. देशातलो नवो सीडीएस म्हण प्रभार घेतल्या उपरांत प्रसार माध्यमाकडेन संबोधित करतना जनरल सुब्रमण्यम सशस्त्र दळ उद्देग शिक्षणीक म्हळ्यार स्टार्टअप आणि संशोधन पर्यावरण प्रणाली मदीं चड सहकार्य जाल्यार आधुनिकीकरणाक मुखेल सक्षम करपी थारतले हाचेर तांणी भर दिलो. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल डिझल आणि विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केल्यात. वेंचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी अदीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लींत भारतीय वेंचणूक आयोगाच्या सल्लागाराची राष्ट्रीय परिषद 2026 आपयल्या. भारतीय हवामान खात्यान केरळ माहे तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकनलांत बुधवार मेरेन उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला आणि आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक माहिती खातीर 7020-6727-10 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: चले जाएंगे
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा।
0: सदा चले गए सुपर निर्मा मैं सप्तमा
2: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: मग ऐकू बहनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स बरोबर 1 वरां 10 मिनटां आणि 6 सेकंद झाले आसात आमच्या ह्या स्टुडिओन आणि हांव आकृती तुमचे खातीर घेऊन आयला कार्यावळ म्हणजेच कानळां वोवळां ही कोकणी कातारांची कार्यावळ। तर कार्यावळ सुरवात करताना तसोच कानळां वोवळांचो दरवळ सगळ्याक पातळयताना आमी आयकूया कार्यावळीच्या सुरवेक लोना हांचो हो स्वर।

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यश

चिको आणि लॉना यांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले कानाळा वावळा या कार्यावळीचे निमणे गीत. आणि या कानाळा वावळांचो घुमघुम म्हणजे आमचं हो कार्यावळ आम्ही इथल्या नांगात सोपयतात. बरोबर 1:30 तुम्ही ऐकतली दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी मराठी समाचार. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पीत राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए. धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत.

त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलिकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासन

0: शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° 1287 किलोहट जाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल. बरोबर 1:40 झाले असत आमच्या ह्या स्टुडिओन. आणि आता आम्ही पळूया आयच्या पुराय दिसक वित्रपी कार्यावळीची रूपरेषा.

बरोबर 2 वरांचे इंग्लिशीतल्या मिड डे न्यूज आणि त्याच्या उपरांत हिंदीतल्या दुपहर समाचार. 2 वरां जाऊन 30 मिनिटांचे हिंदी सिने गीतांची कार्यावळ. हिंदीतल्या समाचार 3 वरांचे. 3 जाऊन 10 मिनिटांचे कोकणीतल्या मुखेल खबरो आणि त्याच्या उपरांत कार्यावळीची समाप्ती.

सकाळ 5:30 युवावाणी 6:15 ऐक उपक्रमात कोकणी गीतांची कार्यावळ मळ्यारच शब्दोली 6:35 कातारा नाट्यगीत 7:00 चावडेर

बरोबर 8 वरांच्या आयकुपाकरावात भारताचे मानादी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि भारताच्या जनतेक उद्देशून केल्ल्या मन की बात या कार्यावळीचो कोकणी अणकार हिंदी गीतांची कार्यावळ बरोबर 8:30 पावणे 9 समाचार संध्या आणि ताचे उपरांत न्यूज एट 9:30 राष्ट्रीय कार्यावळी जायल्या बरोबर 10 वरांच्या आयकुपाकरावर राष्ट्रीय संगीताची कार्यावळ आणि यो आशिल्ल्या आयच्या पुराय दिसत वितरवपी काय मुखेल कार्यावळी.

आणि सदाफुली या कार्यावळीचे निमणे गीत आम्ही ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या जोड स्वरातल्या.

आणि स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या आवाजातून ऐकले आहे आम्ही सदाफुली या कार्यावळीच्या निमणे गीत. आणि या गीता सांगातच आयची सदाफुली ही कार्यावळ इथल्यान हांगाच सोपता. बरोबर 2 वरांचे आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी मिड डे न्यूज ह्यो इंग्लीश वार्ता जाल्या ताच्या उपरांत बरोबर 2 वरां जावन 15 मिनटांचे आयकुपाक रावात दोपहर समाचार. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल 233.1 मीटर 1287 किलो हर्ट्झ.

आणि आता तुमच्या मुखार काट्स ह्या फिल्मातले गीत येता. ह्या गीताक संगीतबद्ध केला राजेश रोशन हांच्यानी.

0: देखते हैं तो मैं आई कल है कार्ड्स या फिल्म आतले हैं गे गाने आता हूँ वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात

0: हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा।
1: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय। पिराय 21 ते 50 वर्सा।
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय।
0: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली।
1: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो।
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710।
2: नंबर परतून एक फावट 7020672710। ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख
0: 1 जून 2024।
2: जागे
3: प्रीतम हांच्यानी या गीताक संगीतबद्ध केला।

सो या गीताच्या संगतान यू आणि कोकणी ही कार्यावळ हा सप्ताह या कार्यावळीत तुमच्या संगत असला तुमचं समोगाल इष्ट केदार बरोबर सांजेची 5:58 जाय ताका खिणातच तुमकां आयकूंक येता कोंकणींतल्यान न्यूज अपडेट आनी उपरांत बरोबर 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आमी संक्षिप्त करतले.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशातल्या लोकांनी चडांचड जतनाय घेवची आणि हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळीन गोंयच्या निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या हाच्या प्रेरणादायक यत्नांचेर भर दिलो, जाच्या निर्धाराक लागून उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली. लोकांमेरेन उदक पावोवपाचो वापर करपी मड्डी तळप काणकोण हांगच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीन करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आनी ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. हरियाणाच्या पंचकुळा जिल्ह्यातल्या रामगड हांगा आशिल्ल्या टर्मिनल बॅलिस्टीक रिसर्च लॅबोरेटरी संरक्षण संशोधन आनी विकास संघटनेच्या सुविधेन आयज उच्च दर्जाच्या बॉम्बची यशस्वी चाचणी जाली. गिरायक वेव्हार विभागाकडल्यान उत्तरेकडल्या राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी कायदेशीर मेट्रोलॉजी सुदारणांच्या अंमलबजावणीचो नियाळ घेवपाक सुरू केला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज गुजरात टायटन्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आड खेळटलो.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्याच्या नोंदीत सांजेच्या बरोबर 16 वाजून 15 मिनिटांनी 8 सेकंद जाता ऐकून येता शब्दुली कारवळ. आणि कारवी तुमच्या सांगत असा तुमचोच मोकालिस्ट केदार. कारवीच्या पहिल्या सुवातीक तुमकां ऐकून येता दिव्या प्रभू हांच्या आवाजातले काळीस मजे हे गीत. कारवीच्या पहिल्या सुवातीक

0: कि भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी मन की बात कार्यावळीन गोयच्या लोलये काणकोणचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या यांच्या यत्नांचेर भर दिलो। तांच्या निर्धाराक लागून थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चालत आयिल्लो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। हे बद्दल उलयतना बाळकृष्ण अय्या हांणी सांगले,
2: घरचे म्हागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक, पण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावून हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश।
1: हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात रामगड वाठारांत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या प्रयोगशाळेन आज उच्च विस्फोटक बॉम्बाची यशस्वी चाचणी झाली। ही चाचणी टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीन वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाला घडवून हाडली। सरकारान फुडल्या महिन्याच्या पहिल्या तारखेसावन अंदूच्या 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातींचेर तात्पुरती सूट दिल्या। शेतकऱ्यांचे आणि पुराय मोल साखळीचे हित मदीत दवरून हो निर्णय घेतला असे कापड मंत्रालयान अधिसुचोवणे वरवीं सांगले। तशेंच ऑफ सिझनान चालीक लायिल्ल्या ह्या उपायांक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावती उपलब्धताय सुनिश्चित जातली, सूक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्योगांक आधार मेळटलो, उत्पादन खर्च नियंत्रणात उरतले आणि भारतीय कापड उद्देगाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली असे सांगून या उपायावरवी शेतकऱ्यांचे हित राखून बाजारांत स्थिरताय सुनिश्चित दवरपाचेर मंत्रालयान भर दिलो। केंद्र सरकारान फाल्यां सावन सुरू जावपी परवाड्या खातीर पेट्रोल डिझेल आणि विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केला। अस्तंत आशियातल्या संकटांक लागून जाल्ल्या अनिश्चिततेन पेट्रोलियम उत्पादनाची देशांत उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हो या निर्णयाचो हेत आसा। अर्थ मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण पेट्रोलाचे निर्यातीचेर दर लिटराक 1.5 रुपया कर जाल्यार डिझेल निर्यातीचेर दर लिटराक 13.5 रुपया कर लागू जातलो। विमान इंधनाचेर आता दर लिटराक 9.5 रुपया थारायला। सुधारित शुल्क फाल्यां सावन लागू जातले अशें कळीत केलां। आता ही एक कळोवणी। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात। फाल्यां हे अर्ज करपाचो निमाणो दीस आसा। इत्सूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आणि त्याची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी अल्तिनो पणजी हांका सादर करचो। हवामान। भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी बिरेस्तारा मेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला। तशेंच फाल्यां मेरेन ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आसा। उदेंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि विदर्भात गडगड आणि गारांच्या वादळाची खर शक्यताय आसा असे हवामान खात्यान कळीत केला। मजगती हवामान खात्याच्या माहितीप्रमाण आयज कोकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असतले। खेळ। आयपीएल क्रिकेट सर्तीन आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर 2026 हंगामाचे निमाणे मॅचीन गुजरात टायटन्स आणि डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर एकमेका आड खेळटले। सांजवेळा 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जावपाचो आसा। दोनूय पंगड आयपीएलान आपले दुसरे किताब जिखपाचे दिकेन वतले। गुजरातान 2022 पहिले किताब जिखलेले जाल्यार आरसीबीन फाटल्या हंगामान पहिलेच फावट जैत मेळयिल्ली। इतल्यान हे खबरापत्र सोपले। आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार।
3: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता। सांजेचे बरोबर 6:35 जाता। आयकूं येता कातारची कार्यावळ। हे कार्यावळीक तुमचे सांगता आसा तुमचो स्मगोलिस्ट केदार। कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक तुमकां आयकूं येता पाशकॉल यांच्या आवाजातले तुजो मोग। हे कातार कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक

सण या कातराच्या सांगातान कातराची गारवळ हांगा सोंपता. ह्या गारवेक तुमचें सांगता आसलो तुमचो स्मोगाल इश्ट केदार काकिणातोच तुमकां आयकूं येता मादे जनरलाचेर तिनी सांजा नाट्य गीताची ही कार्यावळ काकिणातच आयकूंक रावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या मादे जनेवर सुंदर अशी नाट्यगीत हा कार्यक्रम

आता ऐकूया. जिथे ऐकायला मिळतील मनमोहक गाणी, रंगमंचावरील कथक आणि कलाकाराची अद्भुत अशी सादरीकरण ऐकूया. सुंदर असे नाट्यगीत.

या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुंदर मनाला भिडणारे नाट्यगीत जी रसिकाच्या हृदयाला स्पर्श करतील आणि रंगभूमीच्या सुवर्ण आठवणी जाग्या करतील. तर मग तयार रहा या सुरेल संगीत प्रवासासाठी फक्त आपल्या आवडत्या मादे चॅनलवर.

0: श्रोतो, आजचा नाट्यगीत हा कार्यक्रम हे शेवटचे क्षण आहेत. आशा आहे की आपण या सुरेल आणि भावनिक गाण्याचा अनुभव घेऊन आनंदित झाला असाल. आपल्या मनात रंगलेला या नाट्यगीताच्या आठवणी कायम राहोत आणि पुन्हा लवकरच आपल्या माते चॅनलवर आम्ही भेटूया. श्रोतो, आता आपल्या मादे चॅनलवर येत आहे ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या. ऐकूया काही क्षणातच.
1: अरे रीमा, सोलर पैनल लगवा ले.
2: कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर. सूर्य घर.
5: बहू जी, मम्मी जी, इस घर के कुछ नियम हैं. जैसे कि यहाँ कैश की परंपरा नहीं है,
6: तो लेन देन
5: वो हम डिजिटल पेमेंट करते हैं.
6: ओ,
5: जैसे UPI से.
6: अच्छा.
5: हाँ, और सुनो, एक और नियम है.
6: वो क्या है मम्मी जी?
5: तुम्हारी मुंह दिखाई भी UPI से मिलेगी.
6: आम भी ना मम्मी जी.
7: भारत करता है डिजिटल भुगतान.
8: हर लेन देन अब है आसान.
9: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशातल्या लोकांनी चडांत चड जतनाय घेवची आनी संबंधित मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो प्रधानमंत्र्यांनी उलो मारला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात कार्यावळीत गोयच्या बालकृष्ण अय्या हाच्या प्रेरणादायक कामाची तोखणाय केल्या. लोकांमेरेन उदक पावोवपाचो वापर करपी मड्डी तळप काणकोण हांगाच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी करप ही गोंय खातीर अभिमानाची गजाल अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटला. आनी कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आनी ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. पुराय खबरो. सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशातल्या लोकांनी चडांत चड जतनाय घेवची आनी हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: उलो मारला. आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन ते उलयताले.
1: इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए. धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, उष्णतायेक मात करपा खातीर लोकांनी आंब्याचे पन्ने, ताक, लस्सी, निरमोर, कोकम सरबत, सोलकडी अशी वेगवेगळी पेयां पिवची अशे मुखेलमंत्र्यांनी सुचयले. ही पेयां एक भारतश्रेष्ठ भारताची भावना दाखयतात. ह्या पेयाचे व्हडले ब्रँडींग ना, पूण तातून पिळग्यांनी चलपी अणभव मुखार आयला अशे मोदी हांणी म्हटले. आंब्याचे लागवडीचे वाटो घेवपी शेतकारांच्या योगदानाची श्री मोदी हांणी तोखणाय केली आणि आंब्याचो हो प्रवास आता गावातल्यान संसारीक बाजारांत पावला अशें सांगले. हे शेतकार शेतकी अर्थव्यवस्थे खातीर खूप खाशेले आसात अशें तांणी म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळीन गोंयच्या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायक यत्नांचेर भर दिलो, जाच्या निर्धाराक लागून तांच्या मड्डी तळप काणकोण थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चलत आयिल्लो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मजत जाली. गोयच्या मड्डी तळप वाठारात निवृत्त शिक्षक बालकृष्ण अय्या हांणी एक सामाजिक आव्हान सेवा मिशनात रुपांतरीत केले. थळाव्या कुटुंबाक उदकाच्या उणावाक लागून जावपी त्रास उणो करपाक काम करपाचे थारायले. निवृत्ती वेळार मेळिल्ल्या बचतीचो उपेग करून ताणें पयली आपल्या घरा लागसार एक बांय खणली आणि उपरांत मागणी वाढली तेन्ना दुसरी बांय मारली. तांच्या यत्नांक लागून निमाणे एक विश्वासपात्र उदकाचो स्त्रोत मेळ्ळो. एक दशका परस चड काळ गांवचे लोक सरकारी उदकाची जोडणी मेळ्ळे मेरेन ह्या उदका पुरवणीचेर आधारून आशिल्ले. आकाशवाणी कडेन उलयतना श्री अय्या हांणी म्हळां की
2: घरचे मागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 500 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पण डिमांड त्या जाय तितले चड उदकासाठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावून हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवच्यासाठी हांवें पायपांनी मुखार पुश केले.
0: लोकां मेरेन उदक पावोवपाचो वापर करपी मड्डी तळप काणकोण हांगच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीन करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 134वी मन की बात कार्यावळीन आपूण आपणे आयकली. बाळकृष्ण अय्या ह्या निवृत्त शिक्षकान मड्डी तळप काणकोण हांगा बांयचेर पायपलायन घालून लोकां मेरेन उदक पावयले. गांवगिऱ्या वाठारांत लेगीत निस्वार्थीपणान सामाजीक कार्य सुरू केले हाचे हे उदाहरण आसा. अय्याच्या कार्याची प्रधानमंत्र्यांनी दखल घेवप ही उल्लेखनीय गजाल आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. एप्रील 2026 ह्या एकाच म्हयन्यान कोंकण रेल्वे महामंडळान सच्च्या तिकेटी तपासणे वांगडाच 934 खासा तिकेट तपासणी मोहिमे आखल्यो. ह्या मोहिमांमदी तिकेट काडिनासतना आणि नेमाभायर प्रवास करपी 37,000 प्रवाशी सापडले. कोंकण रेल्वेन जनसंपर्क अधिकारी बबन घाटके हांणी ही माहिती दिली. ह्या प्रवाशांकडल्यान रेल्वेचे भाडे आणि दंडासयत 2,90,00,000 रुपया एकठांय केल्यात अशी माहिती तांणी मुखार दिल्या. 2025-2026 ह्या अर्थिक वर्सांत कोंकण रेल्वेन सलग 11,394 खासा तिकेट तपासणी मोहिमो घेतल्यो. ह्या संबंधात वर्साच्या मोहिमांनी 4,99,675 विना तिकेट आणि नेम मोडपी प्रवाशी सापडले. तांचे कडल्यान रेल्वे भाडे आणि दंड मिळून 27,68,00,000 रुपया वसूल केले. प्रवासान खंयचीच आडखळ वा त्रास जावचो न्हय म्हणून कोंकण रेल्वेन सगळ्या प्रवाशांक योग्य आणि कायदेशीर तिकीट बाळगून प्रवास करपाचे आवाहन केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

0: कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आनी ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. कोंकण रेल्वे महामंडळा वतीन पावसाळ्या आदीची कामां नेटान सुरू आसात. त्याच वांगडा कांय सुवातींनी ट्रँक दुरुस्त करप, माती काडप तशेंच रोलबाची मांगणी करप आनी हेर कामां बेगोबेग करपाचे आदेश दिल्यात. ही सगळी कामां 14 जून मेरेन पुराय जातली आनी ताच्या उपरांत पावसाळी वेळापत्रक लागू जातले अशें कोंकण रेल्वेच्या सुत्रांनी सांगलां. योग जिविता मुखार जावपाक घराघरांनी योग जावप गरजेचे आसा अशें प्रतिपादन प्राध्यापक मीनानाथ उपाध्ये हांणी शिरोडा केले. निसर्गाच्या सानिध्यात आशिल्ल्या चिकनगाळ शिरोडा वाठारातल्या ओजस्वी जंगल रिसॉर्ट या सभामंडपान बोरी शिरोडा परिसरातल्या योग साधकां खातीर आयोजित केल्या योग आनंद मेळाव्यात मुखेल सोयरे म्हणून प्राध्यापक उपाध्ये उलयताले. संतुलित आहार आणि प्राणायामा आदी योगाभ्यास करून दुयेसा मुक्त भलायके भरिल्ल्या जिविताचो आनंद घेयात आणि हेरांकूय आनंद दियात असे ताणी फुडे सांगले. श्री जयंत प्रभुदेसाय हांची सगळ्यांनी या वेळार बऱ्याच वर्सा योगशास्त्राचो प्रचार आणि प्रसार केल्ल्या खातीर उपकार मानले. शंखनाथ आणि श्री गणेश तवनात सुरू झाल्या या मेळाव्यात योगसाधकांनी सामूहिक प्रार्थना आणि हनुमान चालिसेचे पठण केले. दिवचलचे एक नामनेचे साहित्यिक रवींद्र फुगेरी हांच्या मजो दिवचलचो यादी या पुस्तकाचो प्रकाशन सुवाळो दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या हस्तुकी झालो. शेटये सभागृहात झाल्या या पुस्तक प्रकाशनात सोहळ्याक मुखेल सोयरे म्हण आमदार डॉ चंद्रकांत शेटये हाजीर आशिल्ले. तांचे सांगतान खाशेले सोयरे म्हणून मये मतदारसंघाचे आदले आमदार तशेंच उद्योजक प्रवीण झाटये हाजीर आशिल्ले. रवींद्र भवन साकळीच्या वाठारांत सरकारी नगर वाचनालयान हालीच 3 दिसांचे गिमाळी शिबीर आयोजित केले. शालेय विद्यार्थ्यां खातीर आयोजित केल्ल्या या 3 दिसांच्या गिमाळी शिबिरांत रामकृष्ण गवस हांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. दिवचलच्या इनरव्हील क्लबान आमोणे साकळी हांगसर बांदिल्ल्या बस स्टॉप शेल्टरचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हालीच केले. सामाजिक उपक्रम येवजणे खाला इनरव्हील क्लब दिवचल हांणी साकळी मतदारसंघातल्या आमोणे हांगसर मंदार राव सरदेसाई हांणी दान केल्ल्या जमनीचेर प्रवासी बस स्टॉप शेल्टर उभारला. खेळ आयपीएल 2026 क्रिकेट सर्तीची फायनल आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स मंगळूर ह्या पंगडामधी जातली. आता काय वेळान 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. हवामान पणजी वेधशाळेन दिल्ले माहितीप्रमाण 1 जून ते 6 जून मेरेन राज्यात हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. 2 आणि 3 जूनाक राज्यात येलो अलर्ट जारी केला. आयज पणजे चडान चड तापमान 35.4 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 28.8 डिग्री सेल्सियस जाल्यार मुरगांवात चडान चड 35 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 28.3 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो सध्या उष्ण हवामान आशिल्ल्यान देशातल्या लोकांनी चडान चड जतनाय घेवची आणि संबंधित मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात कार्यावळीत गोयच्या बालकृष्ण अय्या हाच्या प्रेरणादायक कामाची तोखणाय केल्या. लोकांमेरेन उदक पावोवपाचो वावर करपी मड्डी तळप काणकोण हांगच्या बाळकृष्ण अय्या हाचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. आणि कोंकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जून सावन सुरू जातले आणि ते 20 ऑक्टोबर मेरेन लागू उरतले अशी माहिती कोंकण रेल्वेन दिल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
1: मोबाइल चार्ज करना
2: दिमाग चार्ज कर अपना.
3: ऐसे पब्लिक पोर्ट से फोन चार्ज किया तो पर्सनल डेटा होगा पब्लिक.
2: देखा
1: पापा रुको मैं पे करता हूँ. नो सिग्नल.
3: अब क्या करोगे?
1: फ्री वाईफाई है ना.
2: बुद्धू सुधर जा.
3: पेमेंट्स के लिए नो ओपन वाईफाई
1: यानी फ्रॉड को करो बाय बाय.
3: RBI कहता है
4: करो सही शुरुआत बनो फाइनेंशियली स्मार्ट.
5: बड़ी बहू ये तुम्हारी ना.
6: इतनी भी क्या जल्दी थी.
5: अरे और छोटी ये तुम्हारी ना. और ये
6: मेरी गुड़िया की ना.
7: पर दादी आपके नाम
8: सब कुछ मैंने बैंक लॉकर फिक्स डिपॉजिट सब में इन्हें ही तो नॉमिनी बनाया है. कल जब मैं ना रहूं तब पैसे मिलने में इन्हें आसानी हो.
5: शुभ शुभ बोलो
6: क्या.

0: RBI कहता है।
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता। सांजेचे बरोबर 7:31 आणि 24 सेकंद जाता। आयकूं येता चावडेर कार्यावळ।

नमस्कार मोगा इश्टानो, आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनलाचेर चावडेर ह्या कार्यावळीक तुमकां उर्बरीत येवकार दिता. आयच्या ह्या कार्यक्रमांत तुमकां आयकूंक मेळटलें एक प्रेरणादायी अशें किर्तन स्वतंत्रवीर सावरकर राष्ट्रभक्ती त्याग देह आनी देशप्रेम ह्या मौल्यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात अमीट ठसा उमटलेल्या स्वतंत्रवीर सावरकराच्या जीवन कार्याचे परिचयचे ह्या किर्तनातून आपल्याक आयकपाक मेळटले. हे किर्तन सादर करता सुप्रसिद्ध किर्तनकार सुहास लक्ष्मण वजे. चला तर स्वतंत्रवीरच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाच्या ओळख करून घेऊया या भावपूर्ण कीर्तनातून. ऐकूया स्वतंत्रवीर सावरकर सादर करते सुहास लक्ष्मण वजे.

सज्जन हो, आपल्या भारत देशाला थोर परंपरा आहे। ही भूमी म्हणजे संतांची भूमी, देवदेवतांची भूमी, ऋषी मुनींची भूमी, देशभक्तांची भूमी, देशाकरता बलिदान देणाऱ्यांची भूमी, तपस्वी साधकांची भूमी, सर्वांचीच भूमी। अशा ह्या पवित्र भारत भूमीत आपला जन्म झाला आणि तोही माणसांचा, हे केवढं भाग्य आहे। आपला हा जन्म सार्थकी लावावा, सार्थकी

लागावा असं प्रत्येक माणसाला वाटतं. आपल्याला पुण्य मिळावं, सद्गती मिळावी ही सर्वांचीच इच्छा असते. मला सुख मिळावं, पण या सुखाकरता, भल्याकरता, कल्याणाकरता आपल्याला काहीतरी त्याग करावाच लागेल. याकरता देशसेवा पाहिजे. दुसऱ्यांना, इतरांना प्रामाणिकपणे सेवाभावे मदत केली पाहिजे. संत असे सांगतात, परोपकाराने पुण्य मिळते. पुण्य पर उपकार, आणि दुसऱ्याला पीडा केल्यामुळे माणसाला पाप लागते. याकरता आपले जीवन यशस्वी होण्याकरता आपल्याला पुण्य जोडले पाहिजे. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 70 वर्षे पूर्ण झाली. हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेक थोर देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती याकरता दिली, देशाकरता दिली. हे कुणीही विसरता कामा नये. आपणही देशसेवेकरता झटले पाहिजे. देश टिकला तरच आपण टिकू. सज्जन हो, काही माणसे खाण्यापिण्यातच रंगून जातात, काही माणसे आपण पाहतो मौज मजेतच आहेत, त्यांना देशाचं काही पडलं नाही. काही माणसे फक्त आपलाच विचार करतात, संकुचित विचार करतात, आपल्याच माणसांचा विचार करतात. खरे तर प्रत्येक माणसाने ही संकुचित वृत्ती जी आहे ती सोडली पाहिजे. आपल्याच स्वार्थाने, आपल्याच फायद्याने कुणाचेही भले होत नाही. यातून माणसे जन्माला आली काय आणि गेली काय, आपल्या जन्माला काय किंमत आहे सांगा. कवी असं म्हणतात,

या वासना मनुष्याचं जीवन उद्ध्वस्त करतात. सज्जन हो, आज जागे होण्याची गरज आहे. काळ आपल्याला जागवतोय. सर्वांनीच देशाच्या रक्षणाकरता, आपले स्वातंत्र्य अबाधित राहण्याकरता, संपूर्ण जगासमोर उत्तम आदर्श ठेवण्याकरता सहिष्णुता, प्रामाणिकपणा, सज्जनता, समाज एकता वाढवण्याकरता आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजेत. असे जे करतात तेच खरे जगतात. ज्यांचा जन्म सार्थकी लागतो, जे दुसऱ्याकरता जगतात त्यांचाच जन्म सार्थकी लागतो. आपण माणूस आहोत, श्रेष्ठ आहोत, काही चांगले करणारे आहोत, हा जन्म पुन्हा पुन्हा पुन्हा मिळत नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या देशाभिमान वाढवला पाहिजे. देशसेवा, देवसेवा, जनसेवा वाढवली पाहिजे. या सर्वाकरता भगवंताची कृपा हवी. समर्थ रामदास सांगतात,

देश सेवेबरोबर प्रामाणिकपणा, परमेश्वराची सेवा, तळमळ पाहिजे, जिद्ध पाहिजे, चिकाटी पाहिजे, हे सगळंच पाहिजे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद पाहिजेत, पण याचबरोबर भगवंताची उपासना पाहिजे, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे सर्व

तुम्ही आम्ही प्रत्येकाने आपल्या देशाकरता, आपल्या गावाकरता, आपल्या राज्याकरता ह्या सगळा विचार प्रामाणिकपणे प्रत्येक माणसाने करावा आणि आपला हा भारत देश याची नाव लौकिकता संपूर्ण विश्वामध्ये आपल्या भारत देशाचं नाव झळकेल टिकेल याची काळजी प्रत्येकानं घ्यावी. म्हणून मूळ पद्यामध्ये तरच आपला जन्म सार्थकी लागेल. मूळ पद्यामध्ये पद्यकार आपल्याला तेच सांगतात.

सज्जन हो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुरी या गावी झाला. या थोर स्वातंत्र्यवीराने आपले संपूर्ण जीवन तन मन धनाने सर्वस्व देशाकरता वेचले. प्रपंचातील अडचणी आजही आहेत तशा पूर्वीही होत्या, कारण सावरकरांची आई ते 9 वर्षाचे असतानाच गेली. थोरले बंधू स्वातंत्र्यवीर बाबाराव व वहिनी सौ येसू यांनी त्यांचा सांभाळ केला. काही वर्षांनी त्यांचे वडीलही गेले. अशा परिस्थितीतही घरातील उत्तम संस्कारामुळे सावरकरांनी जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सातत्य यांच्या बळावर प्राथमिक शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यालय नाशिक येथे घेतले. वयाच्या 13व्या वर्षी स्वातंत्र्याकरता चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजतात लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्या समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा केली, शपथ घेतली आपल्या कुलदेवतेसमोर, त्यांची कुलदेवता भगवती.

ईश्वराची कृपा ही सर्वांनाच हवी याची जाण सावरकरांना होती. 1902 साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. 1906 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांती पर्व सुरू झाले. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा क्रांतीवीर शिष्य. मदनलालने कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले कारण त्याने भारतीयावर अत्याचार केले होते आणि त्यानंही हसत हसत

फाशी स्वीकारली. स्वातंत्र्याची ही ज्योत चालूच होती. 16 वर्षाच्या अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. पुढे त्यांनाही फाशी झाली. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कुलकर्णी, विनायक देशपांडे यांना फाशी झाली. तरी पण सावरकरांचे कार्य चालूच होते. सावरकरांनीच या स्वातंत्र्यवीरांना मदत केली असा आरोप ठेवून त्यांना लंडनमध्ये अटक करून समुद्रमार्गे त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉसिलिस बेटाजवळ बोटीतून समुद्रात उडी टाकली. 1910 ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. केवढा मोठा त्याग, देशाकरता जीवाची पर्वा त्यांनी केली नाही. ते म्हणतात,

केवढा त्याग आहे. देशाच करता, समाजा करता, दुसऱ्या करता महान त्याग करणारे हे स्वातंत्र्यवीर आपल्या भारताच्या रक्षणाकरता पुढे पुन्हा त्यांना अटक झाली त्यानंतरही आणि त्यांच्यावर खटला भरून दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यांचा छळ केला, त्यांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले, हर प्रकारे त्यांना त्रास दिला, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. या मरणप्राय वेदना कष्ट सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते आणि ते म्हणजे भारत मातेचे स्वातंत्र्य. सज्जन हो, केवढा हा त्याग. देशाकरता अशा हजारो स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाकरता भारताकरता आपले सर्वस्व वेचले आहे. आपणही आपल्या देशाकरता झिजले पाहिजे, त्याग केला पाहिजे. सज्जन हो, आज आपण सर्वांनीच स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून बोध घेतला पाहिजे आणि आपल्या देशाच्या रक्षणाकरता जागे व्हायला पाहिजे. देशाची उन्नती, देशाची प्रगती हीच आपली प्रगती मानली पाहिजे आणि आयुष्यातील थोडा तरी वेळ प्रत्येकाने सेवाभावे देशाकरता दिलाच पाहिजे. सावरकर तुरुंगात छळ सहन करीत असताना त्यांनी बाभळीच्या काट्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. हिंदुस्थानाच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीची चळवळ करणारे वीर सावरकर यांना स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठाची मिळवलेली बीएची पदवी गमवावी लागली. देशभक्त सावरकर ब्रिटिश सम्राटाशी निष्ठा व्यक्त करण्याची शपथ घेण्याचे नाकारल्याने ज्यांना बॅरिस्टरी नाकारण्यात आली, असा हा देशभक्त सावरकर. आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम करणारे हे सावरकर. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. ते 1924 साली तिथेही त्यांनी कार्य सुरूच ठेवले. समाजात एकता निर्माण करणे, समाज सुधारणे, जवळजवळ 500-600 मंदिरे त्यांनी सर्वाकरता खुली केली. पतित पावन मंदिर बांधले, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य त्यांनी केले. सावरकर हे एक क्रांतिकारक, महाकवी, उत्तम वक्ते, साहित्यिक, समाज सुधारक. सज्जन हो, त्यांनी संपूर्ण भारत ढवळून काढला, अनेक ठिकाणी व्याख्याने दिली, समाज जागृत केला. सुमारे 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्याकरता व सुराज्याकरता अथक परिश्रम घेतले. असे देशप्रेमी, सर्वांचा विचार करणारे स्वातंत्र्यवीर हीच सर्वांची आज प्रेरणा असली पाहिजे. यांच्या त्यागामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे याची आठवण सर्वांनीच ठेवावी. ते स्वातंत्र्य टिकवण्याकरता आज आपण कटिबद्ध झाले पाहिजे. मी मोठा नव्हे, माझा देश मोठा, हा भाव वाढला पाहिजे. देश आहे तर आम्ही आहोत हे जाणले पाहिजे. सज्जन हो, तेच खरे जगतात जे दुसऱ्यासाठी जगतात.

0: तेच खरे जगतात जे दुसऱ्या करता जगतात. स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, अजीमुल्ला खान, तात्या टोपे, कुवरासिंह, झाशीची राणी, शिंदे, होळकर, गायकवाड, बुधेले, चिंचूरकर, रास्ते, पटवर्धन, वासुदेव बळवंत फडके, रानडे, कर्वे, देशपांडे, पिंगळे, अशा हजारो स्वातंत्र्यवीरांच्या त्यागानेच आपला भारत देश टिकला आहे. आपल्या देशाची महानता खूप मोठी आहे. सज्जन हो, ही साधू संतांची भूमी आहे, ऋषी मुनींची भूमी आहे. आपल्या देशाला आध्यात्मिक बैठक आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची विचारसरणी भारताची आहे. महान सांस्कृतिक परंपरा आपल्या देशाला आहे. संपूर्ण जगाला ज्ञान, समानता, एकता देण्याचे कार्य आपला भारत देश करत आहे. स्वातंत्र्य संग्रामाला आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वत्र देशभर विविध जनजागृतीचे कार्यक्रम, देशभक्तीचे कार्यक्रम आजही सर्वत्र होत आहेत. आजही आम्ही सर्व भारतीयांनी पक्षपात, भेदभाव, वैर, द्वेष, जातपात विसरून देशाकरता एक होण्याची नितांत गरज आहे. आतंकवाद वाढत आहे, भीती आहेच, पण याकरता आपण सर्वांनी आपल्या भारत सरकारच्या मदतीला, भारतीय नागरिक या नात्याने सर्वांनी देशहिताकरता एक होऊया. सज्जन हो, सावरकर म्हणतात, तुझसाठी जनन ते मरण, तुझ वीण जनन ते मरण, माझे सर्व जीवन, माझे आयुष्य भारत माते करताच आहे, हाच विचार आपण जतन करूया, असे म्हणणारे सावरकर 1966 साली त्यांचा आत्मा पंचतत्वात विलीन झाला. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, अशा या भारत मातेच्या सुपुत्राने आमच्या सारख्या लोकांना, तरुणांना संदेश देताना सांगितले आहे. हे तरुणांनो, केवळ माझे गुणगान न गात बसता, माझ्याही पेक्षा अधिक पराक्रम करून देश सेवा करा आणि माझ्याही पेक्षा अधिक मोठे व्हा. तुमच्या पराक्रमाने माझे नाव मागे पडावे. सज्जन हो, केवढी ही उदारता, केवढे हे देशप्रेम. धन्य ते सावरकर, धन्य ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांना शतशः प्रणाम. तेच खरे जगले जे देशाकरता जगले, यांचंच जीवन धन्य होते. आपणही आमचा जन्म देशसेवा, समाजसेवा करून सार्थकी लावूया. मूळ पद्यामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, आ
1: छान. आताच तुम्ही ऐकत आले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्ती, त्याग, ध्येय आणि देशप्रेम या मूलभूत मूल्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमित ठसं उमटलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्याचे परिचित या कीर्तनाक इतल्या हंगा सोपता सादर करताले सुवास लक्ष्मण वजे आणि चावडेर ही कार्यावळ इतल्यान याच कीर्तनान हांगा सोपता.

आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनलून उलयता. आतां तुमकां आयकूंक दिता मादे चॅनलाचेर भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी.

म्हजी आवय जेन्ना म्हाका धांवताना टीव्हीचेर पळयता तेन्ना म्हाका खूब खोस भोगता. प्रधानमंत्री, वा वा वा, ती एक व्हड गजाल तुमी सांगल्या. गुरिंदरवीर, हय सर, आमी मध्यमवर्गीय कुटुंबातले. म्हजो बापूय व्हॉलीबॉल खेळटालो. कौटुंबीक समस्याक लागून तांणी आपलो खेळ सोडलो. तो आपले सपन पुराय करपाक फाटी पडलो म्हणून ताका ते सपन म्हज्या भितर दिसले. म्हजो पूत ते सपन पुराय करतलो म्हणून हांव ताचे कडेन उलयतालो. मागीर मिल्खा सिंगान कितले कश्ट केला ते हांव ताचे कडल्यान आयकतालो. हांव ताका सांगतालो की एक दीस हांवूय तुजे सपन पुराय करतलो. देखून ताणें म्हळें की सपनां सोंपेपणान पुराय जायनात, तांकां खूब कश्ट करचे पडटात, त्रास भोगचे पडटात. मिल्खा सिंग रगत ओकतालो.

सुनील करो मुक्का औरतों तुमका ऐकू येता सुनंदी चव्हाण यांच्या आवाजातले हे गीत.

सुनी। जटिल कर्म पथ पर थर थर थर कांप लगे रुकने पग। जटिल कर्म पथ पर।

0: In 10 seconds.
1: ऐकूया वळेरी मतदाता.